सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर। श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 26 मे 2026। सकाळचे 5:57 होत आहेत। आमच्या आजच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत। प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

दत्त आला भेटला प्रेमाबाईला। सज्जन हो, प्रेमाबाईंचे कुणी आध्यात्मिक गुरु होते किंवा कसे याबाबत माहिती उपलब्ध नाही, पण ज्या भक्ती प्रेमानी कृष्णचरित्रात स्वतः अखंठ बुडून स्वतःलाच त्या चरित्रातलं एक पात्र अर्थात गोपी समजून त्यांनी हे पद प्रत्यक्ष त्या प्रसंगी हजर असल्याप्रमाणे रचलं आहे। या पदात श्रीकृष्ण कालिया दमनासाठी यमुनेच्या डोहात उतरला तेव्हा गोपींच्या मनाची जी तगमग झाली असावी ती प्रत्यक्ष अनुभवल्याप्रमाणे किंवा गोपी होऊन अनुभवलीच म्हणून प्रेमाबाई कळकळीनी म्हणतात की कृष्णाला विषबाधा झाली तो बुडाला तर त्याला डोहातून वर कोण काढणार? अरे सख्यांनो, तुम्ही गप्प कसे बसता? असा गोपीचा असहाय्य भाव आणि कृष्णाची काळजी या पदातून प्रकट होते। तर कृष्ण डोहातून वर आला नाही तर गाई वासरांची बिकट अवस्था होईल आणि या डोहापाशी येऊन सगळ्या सख्यांबरोबर कृष्णानी खेळ खेळावा म्हणून आपण त्याला घरातून आणलं हे बलरामाला कळल्यावर तो रागून आपल्याला मारेल अशी भीतीही व्यक्त झाली आहे। तर कृष्णाशिवाय गोकुळाला परत जाऊन काय करायचं असं म्हणताना एक विचार आला की कदाचित दया दुधाची लूट करायला श्रीहरी माझ्या घरी येतो हे मला माहीत असल्यामुळं मी ते लपवून हरीला ते न देता फक्त साधं ताक प्यायला लावलं आणि तो ते घेईना म्हणून त्याला झाडाखाली घट्ट बांधून ठेवलं। म्हणून तर तो माझ्यावर रुसून डोहात जाऊन बसला नाही ना? असा विचार होतोयच तोपर्यंत पेंद्या धावून आला आणि कृष्णाच्या पाठीवर बसला। त्या पेंद्याचं ओझं सहन न झाल्यामुळं कृष्ण पळत पळत आला आणि प्रेमाबाईला भेटला। असं निरागस भावविश्व प्रेमाबाईंच्या रचनेतून मनाला मोह

चिंतन या सदरात विद्यागौरी ठुसे लिखित विचार आपण ऐकलेत. सकाळचे 6:10 झालीत. प्रभात वंदना भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करूयात शंकराचार्यकृत ललिता पंचकम स्तोत्रानं. गायन स्वर आहे मधुसूदन कानेटकर यांचा.

लसदंगुलि पल्लवाढ्यां रक्तांगुलीय लसदंगुलि।

मधुसूदन कानेटकर यांनी गायलेलं शंकराचार्यकृत ललिता पंचकम आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. श्रोतो प्रभातनंदना कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा वाघ यांनी गायलेली गंगाधर महांब्रे यांची भूपाळी.

श्रोतो, साधना सरगम यांनी गायलेलं हे भक्तिगीत होतं आशिष वेळेकर यांचं आणि याला संगीत दिलं होतं शैलेश दाणी यांनी. प्रभातवंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं विमल कीर्ती महाजन यांचं भक्तिगीत.

0: समूहस्वरातील देशभक्तीपर रचनेनं सांगता करीत आहोत प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमाची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झालीत. ऐकूयात आमचं शेतीविषयक सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्याचं हवामान बघता आपल्याला पावसाचं प्रमाण यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा कमी सांगितलेलं आहे. अल निनो या चक्रीवादळाची शक्यता सुद्धा सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याचा परिणाम हा आपल्या शेतीवर होऊ शकतो. आणि आता खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर आपण आहे आणि खरीप हंगाम जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं साधायचा असेल तर आपल्याला पूर्वतयारी खूप महत्वाची आहे. आता ही पूर्वतयारी करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ज्या योगे खरीप हंगाम आपल्याला चांगल्या पद्धतीनं साधता येईल, कोणकोणत्या पद्धतीची तयारी आपण आता करू शकतो आणि कशा पद्धतीनं केली पाहिजे या सगळ्याची चर्चा आपण कृषीवाणीच्या सगळ्या भागांमध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडं कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कृषीवाणीच्या सगळ्या भागामध्ये बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे याच्याविषयीची माहिती करून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्ते
2: मॅडम. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे आणि हवामान जे आहे बदलत आहे, अल निनो शक्यता पण आहे किंवा पावसाचं प्रमाण यावर्षी कमी आहे असं बोललं जाते, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण खरीपाची पूर्वतयारी करताना कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, सुरुवातीला काय सांगाल?
3: तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय. चालू वर्षामध्ये अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचं प्रमाण हे कमी असण्याची शक्यता आहे, परंतु ते अगदी पाऊस सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात असेल, मध्यंतरी असेल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल हे आता सांगता येणं अवघड आहे. तरी सुद्धा त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी ही खरीपाची पूर्वतयारी करणं ही खूप गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात आपल्या पूर्ण खरीपाच्या हंगामामध्ये आपल्याला कोणताही त्रास होणार नाही याची जर काळजी आपण आता चालू या 1-2 महिन्यात घेतली

0: तर त्याचा निश्चितच फायदा प्रत्येक शेतकरी वर्गाला होणार आहे.
1: मग आता ही तयारी करताना पहिल्यांदा मुद्दा येतो तो पूर्व मशागतीचा, कशा पद्धतीने ही पूर्व मशागत केली पाहिजे?
0: बरोबर आहे. तुम्ही आता पेरणीपूर्वी सगळ्यात महत्वाचा टप्पा जो शेतकऱ्यांचा असतो तो पूर्व मशागतच आहे, आणि सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे जमिनीची सुपीकता. बरोबर आहे ना. तर ते एक तर आपल्याला ते समजलं पाहिजे की ही सुपीकता आपली कमी आहे किंवा काय त्याच्या मागे कारणं असली पाहिजेत की का कमी होती, आणि मग ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर अगदी कमी झाल्याची लक्षणं कोणती आहेत? तर जमीन अगदी टणक अशी बनते. बरोबर. त्याच्यानंतर पाण्याचा निचरा आहे तो समाधानकारकरित्या अजिबात होत नाही. विविध अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवायला लागते. खतांचा वापर वाढवून सुद्धा अपेक्षित निश्चित एवढं उत्पादन त्या शेतकऱ्याला मिळत नाही. जमिनीतले आवश्यक जे जीवाणू आहेत किंवा गांडूळ आपण म्हणतो त्याचं प्रमाण अतिशय नगण्य कमी झालेलं आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या ऑब्झर्वेशनमध्ये ते दिसून येतं. मुळांच्या वाढीवर सुद्धा त्याचा विपरीत असा परिणाम आपल्याला जाणवून येतो. आणि मग मशागत करताना काय होतं, आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा तुलनेनं यावर्षी जास्त अधिक श्रम करायला लागतं. बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं, जमिनीत अति पण खतांचा वापर किंवा पाणी वारंवार देण्यामुळे क्षारांचं प्रमाण जास्त वाढून जमिनी नापीक बनायला सुरुवात होतात. बरोबर. जमिनीचा सामूह प्रतिकूल म्हणजे 6 पेक्षा कमी असला पाहिजे, किंवा मग तो काय होतो की याच्यामुळे 8.5 त्याच्यापेक्षा जास्त होतो, आणि मग या सगळ्याचा परिणाम एकत्रित होऊन तो पिकाच्या उत्पादनामध्ये घट याचा शेवट असा होतो. म्हणजेच काय होतं की उत्पादनाच्या खर्चात वाढ होते.
1: म्हणजेच अशा पद्धतीनं जर जमिनीची सुपीकता कमी होत असेल तर ती सुपीकता कशी वाढवता येईल याच्यावर भर देणं खूप महत्वाचं आहे.
0: हो,
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: श्रोते, कृषीवाणी हे आमचं कृषीविषयक सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. वेळ आहे आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेचं. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या सत्रात किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. याचं लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. दिनविशेष 6:55 संकलक सचिन पहुणे. सकाळी ठीक 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आमच्या आज दिवसभरातील ग्राहक केंद्रित कार्यक्रमांविषयी। आज सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केला जाईल। त्यानंतर 7:45 शिवसृष्टी हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकाल। सकाळी 8:15 वेळ आहे ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची। तर 8:25 ऐकणार आहोत सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। डॉक्टर महाजन स्किन केअर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची वेळ आहे 10:10। 10:05 पुन्हा एकदा ऐकणार आहोत म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। 10:10 श्वास हेल्थकेअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम। आणि 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगीळ अँड सन्स आम्ही प्रसारित करू आकाशवाणी सातारा केंद्रावरून।

श्रोतो, आता आमच्या सांगीतिक कार्यक्रमात आज सकाळी 7:50 भावगीतांच्या ध्वनिमुद्रिका अर्थात सुगम संगीत आम्ही प्रसारित करणार आहोत. 8:40 आनंद घेऊयात मराठी चित्रपट संगीताचा. हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकणार आहोत 9:00 आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 9:30 मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिका. 10:30 ऐकणार आहोत नाट्यसंगीत. 11:00 काही गजल गीतं प्रसारित केली जातील, तर 11:30 पुन्हा एकदा वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. तेव्हा जरूर एकत्र आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी.

श्रोतो, सायंकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू. 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत प्रकल्प संचालक आत्मविभाग साताराच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुप्रिया जाधव यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. विषय आहे बियाणं आणि बियाणांचे प्रकार. तर कृषीवाणी या सत्रात बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे यांचं मार्गदर्शन. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत: दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, 7:15 वाजता वृत्तविशेष आणि उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. श्रोतेहो, हे सर्व कार्यक्रम आम्ही सुरक्षित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सुरक्षित केली जाते.

0: तर श्रोतो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
2: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378-12-79, 7378-12-79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा. चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
4: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
3: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99-22-815-9

0: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: साताऱ्यात घर स्वप्नवत घर, 99 Avenue,
3: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
2: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97792999, 97792999999।
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
5: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90-21-28-45-70।
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर, आता 2 शाखांमधून,
0: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग।
7: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा।
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो।
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91-68-227-325।
0: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
8: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत,
9: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत, नियम व अटी लागू।
8: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
9: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86-68-84-14-43 आणि 77-96-39-36।
10: अडचणीच्या वेळेचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
10: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज।
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
10: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
11: आकाशवाणी सातारा केंद्र, सकाळचे 6:51 आणि 32 सेकंद झालेत। परिसर या सदरात आता आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैव विविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती, लेखक चिन्मय सावंत।
12: नमस्कार श्रोतेओ, मांडेशातील किरकसाल आणि कुकुडवाड या गावांनी लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा जो अद्भुतपूर्ण आदर्श निर्माण केला आहे त्याला आता एक भक्कम कायदेशीर संरक्षणाची जोड मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे। याच उदांत हेतूने या परिसरातील गवताळ प्रदेश आणि दुर्मिळ वन्यजीवांना कायमस्वरूपी कायदेशीर अभय देण्यासाठी सातारा वन विभागाकडे किरकसाल कुकुडवाड संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजेच किरकसाल कुकुडवाड कन्झर्वेशन रिझर्व अधिकृतरित्या घोषित करण्याचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रस्ताव नुकताच सादर करण्यात येत आहे। या सविस्तर प्रस्ताव भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 36 अ मधील विशेष तरतुदीनुसार तयार करण्यात आला असून तो पुढील मान्यतेसाठी महसूल आणि वन विभागाला पाठवण्यात आला आहे। या प्रस्तावाची भौगोलिक व्याप्ती अतिशय मोठी आणि परिणामकारक आहे। या प्रस्तावांतर्गत सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव या दुष्काळी

0: तालुक्यातील एकूण 4793 हेक्टर म्हणजेच तब्बल 47.53 चौरस किलोमीटर इतक्या विस्तीर्ण आणि सलग वनक्षेत्राला संवर्धन राखीव क्षेत्राचा अधिकृत दर्जा देण्याची अत्यंत रास्त मागणी करण्यात येत आहे. या प्रस्तावित राखीव क्षेत्रांमागील सर्वात मुख्य उद्देश म्हणजे येथील विशिष्ट आणि दुर्मिळ वन्यजीवांचे कायमस्वरूपी रक्षण करणे. या विस्तृत क्षेत्रामध्ये लांडगा या अन्नसाखळीतील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचा प्राण्याचा मोठा अधिवास आहे. त्यासोबतच परिसंस्थेचा नैसर्गिक स्वच्छता दूत मानला जाणारा पट्टेरी तरस, आकाराने लहान पण अत्यंत चपळ असणारा खोकड यासारख्या प्रचारित प्रजातींचे हे हक्काचे घर आहे. या प्रजाती सध्या वाढता मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होण्याच्या मोठ्या संकटांना सामना करत आहेत, त्यामुळे त्यांना हे कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे बनले आहे. नैसर्गिक स्वच्छता दूत मानला जाणारा पट्टेरी तरस आणि आकाराने लहान पण अत्यंत चपळ असणारा खोकड यासारख्या प्रजातींचे हे हक्काचे घर आहे. या प्रजाती सध्या वाढता मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होण्याच्या मोठ्या संकटांचा सामना करत आहेत, त्यामुळे त्यांना हे कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे बनले आहे. केवळ प्राणीच नव्हे तर ते ज्या नैसर्गिक अधिवासात राहतात त्या दख्खनच्या पठारावरील काटेरी झुडपांच्या परिसंस्थेचे संरक्षण करणे हे या प्रस्तावाचे दुसरे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा प्रदेश ओपन नॅचरल इकोसिस्टम्स चा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे, जिथे बाबूळ, गोराड, तराटी, नेपती यासारख्या स्थानिक वनस्पती आणि बहुवार्षिक शेडा गवताचे विस्तीर्ण आच्छादन आहे. हा अधिवास नष्ट झाला तर येथील वन्यजीव आपोआपच नामशेष होतील. जर शासनाने या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी दिली तर किरकसाल आणि कुकुडवाड परिसरातील या जैवविविधतेला वाढते शहरीकरण, चुकीचे वृक्षारोपण आणि विनाशकारी विकास प्रकल्पांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून कायमचे वाचवता येईल. हा निर्णय केवळ मानदेशासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वन्यजीव संवर्धन चळवळीला एक अत्यंत मैलाचा दगड ठरेल. यामुळे लोकसहभाग आणि कायदेशीर संरक्षण याचा एक अद्भुत संगम साधला जाऊन भविष्यातील पिढ्यांसाठी हा नैसर्गिक वारसा सुरक्षित राहील.
1: श्रोतो, परिसर या सदरात किरकसाल तालुका मानची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती आपण ऐकली. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. सकाळची 6:56 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष, संकलक सचिन प्रभुणे.

श्रोतो नमस्कार, आज आहे 26 मे। श्रेष्ठ मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885। त्यांनी कविता लेखन गोविंदाग्रज या नावानं तर विनोदी लेखन बाळकराम या नावानं केलं। 1910 मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळींशी नाटकासाठी पदर असण्याच्या निमित्तानं त्यांचा संबंध आला। त्यानंतर त्यांनी सर्वस्वी लेखनावरच आपला चरितार्थ चालवला। प्रेमसंन्यास हे त्यांचं रंगभूमीवर आलेलं पहिलं नाटक, त्यानंतरची त्यांची नाटकं म्हणजे पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास। वाग्वैजयंती या नावानं त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत। त्यांचे समग्र विनोदी लेख संपूर्ण बाळकराम या नावानं प्रसिद्ध झाले। याशिवाय गडकर यांचं बराच काळ अप्रकाशित राहिलेलं साहित्य अप्रकाशित गडकरी या नावानं प्रल्हाद केशव अत्रे यांनी संपादित केलं आहे। गडकरी यांच्या लेखन संकल्पांची त्यावरून कल्पना येते। मराठीतले एक कवी, ध्येयवादी नाटककार आणि साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल उर्फ कुमुद बांधव यांचा जन्म 26 मे 1902। त्यांनी कविता आणि नाटकांशिवाय लघुकथा, चित्रपटकथा, गाणी आणि लहान मुलांसाठी विविध प्रकारचं लेखन केलं आहे। केवळ लेखनावर उपजीविका करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते। शुक्ल यांनी कुमुद बांधव या टोपण नावानेही काही कविता केल्या आहेत। गीतकार म्हणूनही त्यांना लौकिक मिळाला। त्यांच्या अनेक गीतांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या। त्यांनी लिहिलेल्या चित्रपटकथा भक्ती

0: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वनस्पती वैज्ञानिक ख्यातनाम संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचा जन्म 26 मे 1906 तांबेऱ्यासारख्या रोगांना दाद न देणारे आणि अधिक प्रमाणात उत्पादन देणारे गव्हाचे अनेक उत्तम प्रकार त्यांनी शोधून काढले. शोभिवंत वनस्पतींवरही त्यांनी महत्वाचं संशोधन करून गुलाबाचे अनेक प्रकार निर्माण केले. पाल यांनी अनुवंशिकी आणि वनस्पतींचं प्रजनन या विषयांवर मूलभूत महत्वपूर्ण आणि उपयुक्त संशोधन केलं. त्यांनी गव्हासंबंधी विशेष संशोधन करून तांबेरा या अतिशय उपद्रवकारक रोगाला प्रतिकार करणाऱ्या गव्हाच्या प्रकारांचा अधिक उत्पादन देणाऱ्या दाणेदार गव्हाच्या प्रकारांशी संकर घडवून आणून अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगांना न जुमानणाऱ्या दाणेदार गव्हाच्या अनेक प्रकारांची निर्मिती केली. गव्हाशिवाय पाल यांनी बटाटा आणि तंबाखू याच्यावरही अधिक उत्पादनाच्या दृष्टीनं संशोधन केलं. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदराचं उद्घाटन झालं 26 मे 1989 रोजी. नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली 26 मे 2014 रोजी. अर्थतज्ञ लेखक आणि मराठी भाषेतल्या पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचं निधन झालं 26 मे 2000 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7 वाजलेत. वेळ आहे सुविचाराची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
3: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: ऐकूयात आजचा सुविचार. श्रोतो, सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुविचार पुन्हा एकदा. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
3: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
1: 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।

0: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
2: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
1: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
2: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळ पेठ, सातारा.
1: संपर्क 74 47 47 97 79.
3: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्या सारखं नाही, फक्त आठवण करायची.
3: आणि कपडे?
4: अगं बाई, ते राहिलेच की हो.
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
3: हा, तुमच्या सारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
4: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
6: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
5: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
7: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
8: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
9: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
8: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
9: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
8: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
9: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
8: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
9: डिजिटल क्लासरूम,
8: साइट विजिट,
9: ST पास,
8: हॉस्टेलची सोय.
9: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
8: मोबाईल 99 60 13 59 15,
9: 021 62 22 45.
10: श्रुती, आपण एकत्र आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लाईनवर. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील आणि सहक्षेपित करणार आहोत. त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

0: नाही, काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टचा ऍड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा, हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे, आजच्या घडीला त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर

मजबूत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी

0: बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एक 103.1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: सोलर
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतव्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
1: आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेल्वेत दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते: आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्ती नंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती ही खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता असते याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला आपत्ती असे संबोधतो.
0: प्रकारही असतील ना सर आपत्ती?
1: नक्कीच. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, आवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
0: सर, या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
1: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत: एक आपत्ती पूर्वकाळ,

0: आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्वकाळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काळ असतो रिस्पॉन्स रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणार नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे. तर मग शासन याकडे कसं बघतं, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमचा दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिएक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोएक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारलाय. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्व सूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलंय आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणार, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, एनआरसी आहे, एनआरएससी आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुरा काळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सी सोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्व सूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे. तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाइट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, VHF असे वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ DSS सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं

0: असा अंदाज आपण केलाय. याशिवाय आपण सॅटेलाइट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्या नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं. त्यामुळे की शून्य आपत्ती वृत्ती आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधने त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवित हानी ही टळते आहे, हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो, या संपूर्ण बाबीविषयी काय सांगाल?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं म्हणतो, त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुमक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांच्या आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफच्या आहे आणि 6 टीम एसडीआरएफच्या आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं, हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं, त्यावेळेस आपण भारतीय आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं, तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 ला उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या.
2: 103.1 MHz आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
4: नमस्कार.
3: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
4: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
3: ओके.
4: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
3: अच्छा.
4: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
4: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
3: अच्छा.
4: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
3: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
4: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगली

0: चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शिवसृष्टी हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
7: नमस्कार.
6: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
7: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता काम नाही, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
6: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.shivasrushti.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
7: 1999 ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 6 ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमची असते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
6: बापरे.
7: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातनं हा पहिला टप्पा पूर्ण करू.

0: पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही बीकेसीच्या ग्राउंडवरती मुंबईला हूज हू अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊन तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 7:50 आणि 35 सेकंद झाली आहेत. वेळ आहे सुगम संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला माणिक वर्मा यांनी गायलेलं मळपाम भावे यांचं भावगीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: माणिक वर्मा यांनी गायलेलं हे भावगीत होतं म पाम भावे यांचं।
1: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल। ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या।
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा।
2: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा।
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। प्रवेश सुरू।
5: संपर्क 83 29 72 94 98।
6: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX। चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू।
7: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा। शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
6: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे, श्री वर्धमान ज्वेलर्स NX। जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व।
8: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J13-15 नवी MIDC सातारा। घरपोच सेवा 788-790-68-67।
9: हे कॉंग्रॅट्स, गुड इनोव्हेटिव्ह डिझाईन, बट फॉर बीइंग द लीडिंग मॅन्युफॅक्चरर वी मस्ट ब्रिंग मोर ॲक्युरसी, मायक्रो प्रिसिशन इन आवर प्रोडक्शन।
10: येस मॅम, डेफिनेटली। याबाबत मंदार ट्रेडर्सची लेटेस्ट कटिंग टूल्स आणि मॉडर्न मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा डेमो फायनल केलेलाच आहे।
9: गुड, दे आर नंबर 1 अँड ऑल ॲट 1।
11: मंदार ट्रेडर्स, ड्रिल्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅप्स, टूल बिट्स, NC टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही।
6: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ॲट 1। H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804।
12: आला अधिक महिना मास, सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
13: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
12: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
13: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
12: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।

श्रोतू, आशा भोसले यांनी गायलेल्या गदी मडगुळकर यांच्या श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताबरोबरच सुगम संगीत समाप्त होत आहे. यानंतर हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: वस्तुओं में अहमियत मिलने से लेकर भारत की प्रगति की चर्चा की है।
1: धन्यवाद मनोज। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। क्वाड विदेश मंत्रियों की बैठक आज नई दिल्ली में होगी। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज सिक्किम की 3 दिन की यात्रा पर रवाना होंगे। जम्मू कश्मीर के गुलमर्ग में गोंडोला में तकनीकी खराबी के बाद फंसे 300 से अधिक पर्यटकों को सुरक्षित बचाया गया। WHO ने इबोला वायरस को स्वास्थ्य आपातकाल घोषित किया। दिल्ली में प्रति किलोग्राम CNG की कीमत 2 रूपये बढ़ी। भारत ने सैफ महिला फुटबॉल चैंपियनशिप में मालदीव को 11-0 से हराया। और IPL क्रिकेट क्वालिफायर 1 में आज शाम रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु का सामना गुजरात टाइटंस से। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। सकाळचे 8:15 वाजलेत। श्रोतो, वेळ आहे ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची।
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय। साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय। नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये। पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा। कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय। आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू। नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो। म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती। नमस्कार सर।
5: नमस्कार
3: सर। मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती।
5: हो, सांगतो। विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे। शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे 2 उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत। 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत।
3: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे। इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते। तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे।
3: खूपच छान सर, या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
5: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते। याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत। लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे। विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे।
3: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
5: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% पर्यंत। लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं।
3: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर। सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
5: नक्कीच। आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 पासून तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 पासून तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात। सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे।
3: ग्रेट सर, या प्रोजेक्टला

0: 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोजेशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972999.
0: 97972999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
6: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
5: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी नागरिकांना केलेलं आवाहन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केलंय. सूचना: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसेच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिकल पोलपासून शक्यतो दूर राहावं. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा. इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी नागरिकांना केलंय.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9:00 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30.

0: आपण घेत आहोत आपल्या सर्वात जवळ जी एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्झ या एफएम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. सकाळचे 8:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत सक्सेस अबॅकस ची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण मागच्या भागामध्ये बघितलं की ज्यांना सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल तर ऑफलाईन पद्धतीने ते कशा प्रकारे सुरू करता येतात आणि कंपनी त्यांना कशी मदत करते. पण आता ज्यांना ऑनलाईन क्लास सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी ही मदत कशा प्रकारे होते, ते कशा प्रकारे या गोष्टी सुरू करू शकतात.
4: सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी ऑनलाईन स्वरूपामध्ये पण घेता येते. म्हणजे एखादी पदवीधर महिला आपल्या अगदी घरातून हे क्लासेस घेऊ शकते. आपल्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल आणि वायफाय कनेक्शन असेल तर हे क्लास आपण सहजरित्या सुरू करू शकतो. म्हणजे जसं की ऑफलाईन मध्ये बेंचेस किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते तसं ऑनलाईनला गरज असत नाही.
3: ओके.
4: ऑनलाईन मध्ये त्याला कंपनी प्रथम टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड करते. त्या व्यक्तीला टीचर ट्रेनिंग प्रोव्हाइड झाल्यानंतर त्याला सेल्स ट्रेनिंग देते. म्हणजे पालकांशी आपण कसं संवाद करायचा, पालकांना आपण लाईव्ह डेमो कसे दाखवायचे याची प्रॅक्टिस देखील आमचे ट्रेनर करून घेतात. त्यानंतर त्यांना आपण कॅम्पेन एक रन करतो आणि त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आपण त्यांना इंटरेस्टेड पालकांचे नाव नंबर कंपनीज प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल एखाद्या कॅम्पेन मधून आपण जर त्यांना 30 मुलांच्या इन्क्वायरी प्रोव्हाइड केल्या आणि आपण असं म्हणू की 30 मधून 20 पालकांनी नाही घेतलं तर 10 पालकांनी जरी ऍडमिशन घेतलं तरी त्याची पहिली बॅच सुरू व्हायला मदत होणार आहे.
3: बरोबर.
4: आणि ती 10 मुलं त्याच्या पहिल्या बॅचला ऍडमिशन होणार आहेत. ज्या पद्धतीने कंपनीने त्याला सुरुवातीच्या लीड्स प्रोव्हाइड केल्या त्याच पद्धतीने कंपनी त्याला डिजिटल मार्केटिंगचा सपोर्ट प्रोव्हाइड करते. आणि पुढील आठवड्यामध्ये सुद्धा कंपनीने एक कॅम्पेन म्हणून सिस्टीम केलेली आहे, ती पुढे आपण सविस्तर त्यांना सांगू. तर त्याच्या माध्यमातून ते पुढच्या पण परत 30 लीड्स त्यांना आठवड्याभरामध्ये मिळू शकतात. त्या 30 मधून परत 20 जणांनी नाही केलं, 10 जणांनी ऍडमिशन केलं तरी आणखीन 10 ऍडमिशन होणार आहेत. असं घरातूनच ते 20-30 मुलांची ऑनलाईन बॅचेस
3: सुरू करू शकतात.
4: त्या विद्यार्थ्याला जे काही किट पाठवायचंय, मटेरियल पाठवायचं आहे, तो सपोर्ट सुद्धा त्याला हेड ऑफिस मधून दिला जातो. विद्यार्थ्याच्या घरपोच ऑनलाईन मध्ये किट पाठवलं जातं. त्याचा ट्रॅकिंग आयडी त्या फ्रँचायझी ओनरला वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आणि कम्प्लिटली घरातून बसून हे सर्व गोष्टी होऊ शकतात.
3: नक्कीच, याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात. पण श्रोते हो, तुम्हाला सुद्धा सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अबॅकसला. संपर्क 88-88-56-16-70 88-88-56-16-70 88-88-56-16-70. पाटील सर, आता ज्या व्यक्ती ऑनलाईन फ्रँचायझी घेतात तर त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून ऍडमिशन होऊ शकतात का?
4: हो, नक्की होऊ शकतात. कारण की आता गेले 2-3 वर्ष हे आपण ऑनलाईन क्लासेस घेत आहोत कोरोनापासून. आता या वर्षी तर तब्बल 7-8 हजार विद्यार्थी आपल्याकडे ऑनलाईनच्या माध्यमातून शिकत आहेत. त्यामध्ये अगदी पुणे असेल, मुंबई, कोल्हापूर, सांगली, नाशिक, औरंगाबाद अशा विविध भागातून ऑनलाईन मध्ये आपल्याकडे ऍडमिशन आज होत आहेत. मला सांगायला आनंद होईल की आपल्या आता पुण्यामधून पूजा सलगर मॅडम आहेत, शीतल कदम मॅडम आहेत, अश्विनी फडतरे मॅडम आहेत, अमृता अडसूळ मॅडम आहेत, अश्विनी पिसे मॅडम आहेत, यांनी तर गेल्या वर्षी किंवा एका वर्षामध्ये 100-100 ऍडमिशन ऑनलाईनच्या माध्यमातून केलेले आहेत. त्यामुळे ऑनलाईनसाठी सुद्धा कंपनीचा सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यांना कंपनी स्वतःच लीड्स मिळवून देत असल्यामुळे त्यांना ऍडमिशन करायला कुठेही जावं लागत नाही. आणि ज्या भागामध्ये एखादी जागा घेऊन एखाद्याला पॉसिबल नाहीये किंवा एखाद्याच्या मिस्टरांचा असा जॉब असेल की त्यांची बदली वगैरे होऊ शकते तर त्यांना ऑनलाईन हे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे.
3: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला देखील सक्सेस अबॅकसची फ्रँचायझी घ्यायची असेल

0: ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे अॅबॅकसचे क्लासेस सुरू करायचे असतील तर जरूर संपर्क करा सक्सेस अॅबॅकसला. संपर्क 88 86 56 16 70 88 86 56 16 70 88 88 56 16 70. पुन्हा भेटूयात. सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत सक्सेस अॅबॅकसची फ्रँचायझी आयुष्याच्या गणितात आघाडी या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अॅबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही वेळातच.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्याच दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच

सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरु केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले, असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत. त्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही, असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83 रुपये 9 पैसे झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे, असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या

0: हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान, महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत पवना काठचा धोंडी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, शांता शेळके यांचं गीत.

0: होतो हे होतं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं वसंत प्रभू यांच्या संगीत निर्देशनातील पी सावळाराम यांचं पुत्र व्हावा आईसा या चित्रपटातील गीत. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: काय ग बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला. आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं.
2: हो ना, शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडी ची सोयही.
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत,
4: ईआरसीपी साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे.
5: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे यासाठी ईआरसीपी असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथं जा आणि उपचार घ्या.
6: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
7: सांगून सांगून थकलो.
8: काय झालं?
7: नवी किट बॅग पाहिजे.
8: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
7: करेक्ट.
8: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
9: आरबीआय सांगते,
10: आधी आपली बँक, मग आरबीआय ओम्बुड्समन.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोत्या, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ननंद भाऊजय या चित्रपटातील गीत. स्वर आहे येशुदास आणि अनुराधा पौडवाल यांचं, गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अशोक पत्की.

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. कन्यादान या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

श्रोतो, लाखाची गोष्ट या चित्रपटातील सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी युगल सुरात गायलेल्या ग दी माडगुळकर यांच्या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून सकाळचे 9 वाजले प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला जावेद अख्तर यांचं गीत सिलसिला या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केले शिवहरी यांनी आणि स्वर आहेत लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा.

0: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला।
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा।
3: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर।
4: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये।
3: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये।
4: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा।
3: संपर्क 74 47 47 97 79।

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.

मोहम्मद अजीज आणि सन्ना सगम यांच्या युगलस्वरातील हे गीत होतं रखवाला या चित्रपटातील. बोलते समीर यांचे आणि संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रंगीला चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत. संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोतो आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं हे गीत होतं रंगीला या चित्रपटातील मेहबूब यांचं. संगीत होतं ए आर रहमान यांचं.

0: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: घर चाय के साथ पालेकर।
2: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत, ERCP साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे।
3: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या।
4: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा। संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
3: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
2: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
3: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
2: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
3: डिजिटल क्लासरूम,
2: साइट विजिट,
3: ST पास,
2: हॉस्टेलची सोय.
3: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
3: 01 62 22 45.

0: वेदनेने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71 98-81-38-71.
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90-96-05-93-15 किंवा 99-75-86-70-99.
6: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
1: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
6: आणि कपडे?
1: अगं बाई, ते राहिलेच की हो.
6: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
1: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
6: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलसहतील हे गीत होतं रॉकी या चित्रपटातील. राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं आनंद बक्षी यांचं. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. सकाळचे 9:30 वाजलेत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नानकट.

0: विश्वासार्ह सेवा आणि अनुभवी व्यवस्थापन श्री मंगलमूर्ती संचालित समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड सातारा इथं 15 ते 30 मे दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर.
1: अपेंडिक्स, हर्निया, पाईल, फिशर आणि फिस्टुला शस्त्रक्रिया फक्त 20,000 रुपये.
0: गर्भाशय पिशवीची शस्त्रक्रिया फक्त 25,000 रुपये.
1: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
0: संपर्क 74 47 47 97 79.
2: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा मान सोना चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
4: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
4: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
3: आजच प्रवेश निश्चित करा.
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 021 62 22 45.
5: आपण एकत्र आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळची 9:34 आणि 25 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला अशोक गुळवी यांचं कोळी गीत, गायले वैशाली, श्रीकांत नारायण सुहासिनी आणि अवंतिका यांनी.

उत्तरा केळकर यांनी गायलेलं मध्व मुनीश्वर यांचं हे गीत शांक नील यांनी संगीतबद्ध केलं होतं. श्रोते लोकगीत आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वेसावकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक कोळी गीत.

श्रोतो, समूहस्वरातील या बालगीताबरोबरच मिश्र गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

श्रोतो, आता ऐकूयात एक आवाहन. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात काही दिवसांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे. सूचना: विजांचा गडगडाट होत असताना नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, तसंच जनावरांनाही झाडाखाली आश्रय देऊ नये. इलेक्ट्रिक पोलपासून शक्यतो दूर राहावं. पाण्यात असाल तर तात्काळ पाण्याच्या बाहेर पडा. इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करा आणि प्लग बाहेर काढून ठेवा. वादळी वारे वाहत असताना शक्यतो मोबाईलचा वापर टाळा आणि अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो सुरक्षित ठिकाणी घरातच थांबावं असं आवाहन जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी केलं आहे. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत

0: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आज आपण केस बघणार आहोत 21 वर्षाच्या तरुणाची. तो म्हणतोय की मला आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं. माझं फिजिक खूप चांगलं होतं आणि त्यामुळे हाईट आणि इतर मेजरमेंटमुळे मी सिलेक्टही झालो. रनिंग आणि थिअरीमध्ये मी सिलेक्ट झालो. मेडिकल टेस्टमध्ये सुद्धा मी सिलेक्ट झालो. पण माझ्या हातावर गोंधण होते, त्यामुळे मला त्यांनी गोंधण काढून येण्यास सांगितले. चौकशी शेवटी मला असं कळलं की डॉक्टर महाजन स्किन केअर क्लिनिक मध्ये गोंधण काढण्याची सोय आहे. मी डॉक्टर सुरेश महाजन सरांना कन्सल्ट केले. त्यांनी लेझर मशीनच्या सहाय्याने आणि 5-3 सेटिंग्स मध्ये कुठल्याही जखमेशिवाय आणि व्रणाशिवाय माझे गोंधण काढले आणि त्यामुळे मी आर्मीमध्ये भरती होऊ शकलो. सध्या माझे पोस्टिंग डेहराडून इथे आहे. सो सरांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार. काय सांगाल सर यांच्याबद्दल तुम्ही?
3: गोंधण हे एक फॅशन झालेली आहे आणि गोंधण करण्यासाठी जो डाय वापरला जातो तो त्वचेमध्ये ते इंजेक्ट केला जातो आणि तो एकदा इंजेक्ट केला की तो तिथं कायमचा राहतो, कधी जात नाही. आणि एक मजा म्हणून किंवा फॅशन म्हणून केलेली ही जी कृती आहे त्याचा पुढे जाऊन काय परिणाम होईल हे तरुण वयात माहिती नसतं.
2: बरोबर.
3: पण ज्यांना आर्मीमध्ये, आता सातारा जिल्ह्यामध्ये आर्मीमध्ये जाण्याचं प्रमाण खूप आहे आणि त्यांना ज्यावेळेस कळतं की हे गोंधळमुळे आपण फेल झालेलो आहोत किंवा आपण भरती होऊ शकत नाही, त्यावेळेस खरंच एक त्यांना पॅनिकची सिच्युएशन झालेलं असतं. त्यामुळं अशा प्रकारचं गोंधळ करताना काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि स्पेशली तरुण मुलांमध्ये ज्यांना आर्मीमध्ये जायचं आहे. आपल्याकडे काही गावं असतात की तिथून खूप लोक आर्मीमध्ये जातात.
2: हो बरोबर.
3: तर ते काढण्यासाठी ते दिवस कुठं साताऱ्यामध्ये सोय नव्हती पण आपल्याकडे ती सोय आता झालेली आहे.
2: अच्छा. आणि तुम्ही म्हणालात तसं की तरुणपणी सुद्धा काढलं जातं आणि काही काही गावांमध्ये, खेडेगावांमध्ये जन्म खून म्हणून किंवा जन्मल्यानंतर आपल्या बाळाचं नाव म्हणून सुद्धा गोंधळलं जातं.
3: क्रिया सुद्धा कुंकवाच्या ठिकाणी करतात.
2: पण मग आता हे काढण्यासाठी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि त्याचे काही इफेक्ट असतात का हे आपण सगळं जाणून घेऊयात. त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960.
4: डॉक्टर सुरेश महाजन सर, मग यांच्या केसमध्ये आपण यांना ट्रीटमेंट काय दिली? ते म्हणाले की 3 सेटिंग्स मला घ्यावे लागले आणि मग ते गोंधण पूर्णपणे गेलं.
3: गोंधण काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मलम येत नाही, कुठल्या प्रकारच्या गोळ्या येत नाही किंवा काही कोणते जात नाही. त्याच्यावर एकच उपाय म्हणजे लेझर आणि एनडी याग नावाचं एक लेझर आहे. आता हे लेझर काय करतं तर जे गोंधण केलेलं असतं तो जो डाय असतो त्याचे बारीक खडे असतात, पण ते खडे इतके बारीक नसतात की रक्तवाहिन्यामध्ये जातील, त्यामुळे त्या मानाने ते मोठे असतात. एनडीयाग लेझर काय करतं की ते आम्ही त्या गोंधणावरती ते शूट करतो. शूट केल्यानंतर जसं आपण एखाद्या बंदुकीने एका दगडावर शूट केलं की ते ठिकऱ्या उडतात आणि ते बारीक तुकडे तयार होतात, तीच पद्धत इथं वापरली जाते.
2: ह्या
3: लेझरच्या किरणामुळे ते जे खडे असतात ते एका खड्याचे 10-15 असे छोटे छोटे तुकडे तयार होतात आणि छोटे तुकडे झाले की ते मग रक्तवाहिन्यामध्ये असे शोषले जातात. आणि एका सिटिंग मध्ये जर ते खडे छोटे असतील तर एका सिटिंग मध्ये गोंधळ पूर्णपणे जातं.
2: बर.
3: आणि जर ते खडे मोठे असतील तर त्यांना त्याचे 10 नेक्स्ट टाइम त्या 10 च्या आणखी 10 असे बारीक तुकडे करावे लागतात आणि मग ते ऍब्सॉर्ब होतात. त्याशिवाय गोंधळ किती खोल आहे हे सुद्धा अवलंबून असतं. तर साधारणपणे किती खोल असेल, किती मोठे खडे असतील तर 3-4 सिटिंग मध्ये गोंधळ पूर्णपणे नाहीस होतं आणि त्वचेला कुठल्याही हे प्रकारची जखम होत नाही, व्रण राहत नाही आणि काय तिथं प्रक्रिया केली हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे अतिशय सेफ असं हे ट्रीटमेंट मेथड आहे.
2: जशी स्किन आधी होती
3: तशीच दिसायला लागते.
2: बरं. पण मग तुम्ही म्हणालात की हे रक्तामध्ये शोषलं जातं तर त्याचाही काही साईड इफेक्ट
3: काहीच होत नाही?
2: या केसद्वारे हे कळून आलेलं आहे की गोंधण सुद्धा तुम्हाला काढायचं असेल तर ते अगदी पूर्णपणे आणि सेफली काढता येतं. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन

0: तुमच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आकाशवाणी सातारा केंद्रावर ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम. मसवडकर सराफ.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: मार्केटमध्ये जेव्हा आपण सोनं किंवा चांदी खरेदी करतो त्यावेळेला वेगवेगळे ऑप्शन्स असतात सोन्याचे कॅरेटनुसार, चांदीचे प्युरिटीनुसार. आता हे आम्हाला माहिती आहे की सोन्याच्या कॅरेटनुसार त्याचा भाव हा वेगवेगळा असतो, पण चांदीचा भाव मात्र प्युरिटीनुसार नसतो, तर असं का आणि हे असणं गरजेचं आहे का नाही?
3: आता सोन्याची प्युरिटी आणि चांदीची प्युरिटी म्हणजे त्यात किती टक्के चांदी आहे किंवा सोने आहे, तर असा माझा व्ह्यू आहे की जेवढे टक्के चांदी तेवढंच किंवा सोनं तेवढंच कस्टमरकडनं चार्ज केलं जावं.
2: ओके.
3: जसं आपण बऱ्याच एपिसोडमध्ये सांगितलं की आपण शुद्धतेप्रमाणे अगदी लास्टच्या 1 रुपयापर्यंत अक्युरेट भाव काढतो. 22 कॅरेटचा असेल तर 24 कॅरेटचा भाव हा अगदी एक्झॅक्ट आपण 22 कॅरेटचा काढतो.
2: हो.
3: त्यात वय खाली 1 रुपयाचंही होत नाही. तसंच एक जनरल प्रॅक्टिस असते की चांदीचा भाव हा प्युअरच्या भावाने चांदी विकली जाते आणि त्याला प्युरिटी प्राइस भाव लागत नाही. पण आता आपण ह्याच कन्सेप्टचा आधार घेऊन किंवा ह्याच विचाराचा आधार घेऊन चांदीचाही भाव प्युरिटीनुसार लावत आहे. म्हणजे जर समजा आज भाव चांदीचा 100 रुपये असेल आणि त्या वस्तूची प्युरिटी 70 रुपये असेल, तर त्या वस्तूला जी मेटल कॉस्ट आहे ती 100 रुपयाने लागण्याऐवजी 70 रुपयानेच लागणार.
2: अच्छा, मग हे चांदीच्या सगळ्यांवर
3: अप्लाय होतं हे.
2: बर.
3: फक्त जे 70% वस्तू 100% प्युरिटीने विकून एक मिनिमल मजुरी लागते त्याच्याऐवजी आता आपल्याला 70% वस्तू ही 70% भाव लागून त्या हिशोबाने काही मजुरी असेल ती लागते.
2: पण आता निमिष सर कसं आहे की तुम्ही या बिझनेसमध्ये आहात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी कळतात. सामान्य ग्राहक जेव्हा तुमच्या दुकानात येईल तेव्हा त्याला कसं कळणार की या चांदीची प्युरिटी किती आहे आणि किती नाही?
3: आता त्यासाठी 2 गोष्टी आहेत. ज्या गोष्टी आहेत आपल्या 92.5% किंवा ज्या गोष्टीला हॉलमार्क शक्य आहे चांदीच्या, जरी अजून चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्क कंपल्सरी नसलं तरी मेजर सगळ्या गोष्टी आपल्या दुकानातल्यावर हॉलमार्क आहे.
2: बर.
3: आणि ज्या गोष्टीवर हॉलमार्क करणं शक्य नाही किंवा ज्या गोष्टींना हॉलमार्क नसते त्या गोष्टींची प्युरिटी आपण आपल्या कॅरेट मीटरवर चेक करून कस्टमरला दाखवू शकतो.
2: ओके. म्हणजे जसं सोन्याचं आपण कॅरेट चेक करू शकतो तसं चांदीची पण प्युरिटी चेक करता येते.
3: चांदीची प्युरिटी चेक करता येते, तसे मशीनी आहेत आपल्याकडे आणि त्यामुळे कस्टमरला योग्य प्रकारे चांदीचा भाव आकारता येईल आणि ह्या पूर्ण घेवाणदेवांमध्ये पारदर्शकता राहील.
2: श्रोते हो, विश्वास आणि आपण ज्या ज्वेलर्सकडे जातो त्यांच्याकडनं आपल्याला हीच अपेक्षा असते की व्यवहार हा नेहमी पारदर्शक राहायला पाहिजे. आणि याच मुद्द्यावरती आता आपण ऐकलं की म्हसवडकर सराफ यांच्याकडे चांदीचे जे काही आता भाव आहेत ते चांदीच्या प्युरिटीनुसार आहेत आणि हे सगळं तुम्ही त्यांच्याच दुकानामध्ये पडताळून सुद्धा बघू शकता. तेव्हा सोने चांदीच्या दागिन्यांसाठी, वस्तूंसाठी, विश्वासार्ह खरेदीसाठी जरूर व्हिजिट करा म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.

0: प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडके सर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, टीबी किंवा क्षयरोगाबद्दल बरीचशी चर्चा होत असते, त्याच्यावरती लस निघाल्याचंही ऐकिव्यात आहे सगळ्यांच्या, पण या टीबीची अशी कुठली वेगळी केस तुमच्याकडे येते का की ज्याच्यामध्ये कॉमन लक्षणं नसतात, किंवा टीबीच आहे असं पेशंटला माहिती नसतं पण झालेला टीबीच असतो, अशी काही केस?
1: साधारण 40 इथले ग्रस्त आणि त्यांच्या मिसेस ओपीडी मध्ये आल्या. हे जे ग्रस्त होते हे सर्व्हिस करणारे होते आणि जेव्हा ओपीडी मध्ये आले तेव्हा त्यांचा हात त्यांच्या गालावर होता आणि ते काहीसे अस्वस्थ दिसत होते. ते बसले, त्यांना मी विचारपूस केली की हा हात असा का ठेवलाय, तर काही दुखतंय का? तर ते म्हणले, डॉक्टर हे काही महत्वाचं नाही आहे, मी ऍक्च्युली जे आलोय ते माझ्या खोकल्यासाठी आलोय, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांच्या तपासण्या केल्या, त्यांच्या छातीचा एक्सरे केला, फुफ्फुसाचा एक्सरे केला, पीएफटी नावाची तपासणी केली आणि रक्ताच्या तपासण्या केल्या, त्याची थुंकी तपासली. हे सर्व तपासल्यानंतर त्यातून हे निदर्शनास आले की त्यांना क्षयाचा आजार आहे आणि हा त्यांना जो गालगुंड जो होता तो क्षयाशी संबंधितच होता.
0: अच्छा.
1: त्यांना बाकीची नंतर आम्ही ही विचारपूस केली आणि शोध घेतला की दुसरी काही लक्षणे तुम्हाला आहेत का, तर त्यांना विचारल्यानंतर काल तुमचं वजन कमी झालंय का, तर म्हणाले हो कमी झालंय. संध्याकाळी ताप येतो का, तर हो ताप येतो. आणि हे सगळं विचारल्यानंतर त्यांचं टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण मराठीत क्षयरोग असे म्हणतो, ह्याचं निदान कन्फर्म झालं.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सो डॉक्टर आशिष सर, तुम्ही आता सांगत होतात की गालाचा त्रास नाहीये तर फक्त खोकला आहे असं सांगणारा हा पेशंट, आणि मग टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं की ते क्षयरोगाशीच रिलेटेड आहे.
1: बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना वाटतं की टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस हा फक्त फुफ्फुसामध्ये असतो.
0: अच्छा.
1: तर असं नसून 80-90% ट्युबरक्युलोसिस हे फुफ्फुसाशी संबंधित असतात किंवा फुफ्फुसाचेच असतात. पण हे सोडून 10-20% ट्युबरक्युलोसिस, ज्याला आम्ही एक्स्ट्रा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस, एक्स्ट्रा म्हणजे फुफ्फुसाच्या बाहेर, एक्स्ट्रा पल्मोनरी, आणि हे नख, केस आणि दात, हे 3 गोष्टी सोडल्या तर इतर कुठल्याही ठिकाणी म्हणजे डोळे, मेंदू, त्वचा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो.
0: अच्छा.
1: पण हे ऐकून प्रेक्षकांनी घाबरून जायचं कारण नाही. यासाठी आता अत्याधुनिक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत.
0: ओके.
1: लवकरात लवकर निदान करून तुम्ही कोणत्या प्रकारचा ट्युबरक्युलोसिस आहे शोधून घेऊ शकता आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन ट्युबरक्युलोसिस हा पूर्ण बरा होतो. आपण या पेशंटना अँटी ट्युबरक्युलर ट्रीटमेंट म्हणजे क्षयरोगाची औषधे दिल्यानंतर हा पेशंट बरा झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मेसेज म्हणजे की क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर निदान करून घ्या.
0: नक्कीच.
1: श्रोते हो, क्षयरोग या संसर्गजन्य विकाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, पण त्यासाठी गरज आहे ती रुग्णांनी नियमित आणि संपूर्ण कालावधीसाठी उपचार घेण्याची.
0: नक्कीच. लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणे आणि टेस्ट करणे आणि त्यानुसार औषधं घेणे हे महत्वाचं.
1: अगदी बरोबर.
0: या मुद्द्यावरच इथंच थांबूया. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:15 आणि 25 सेकंद झाले आहेत. ऐकूयात पूर्णा गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
5: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: मसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर

0: आणि सन्स राजपथ रोड सातारा आणि फलटण.
1: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गारगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
2: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
1: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
2: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
1: आजच भेट द्या पुन्हा गारगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
0: श्रोतेहो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पुना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
3: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
0: पुरुषांमधला उत्तम.
3: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचंय. आणि मग दानधर्म करायचंय तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
0: खरं खरं.
3: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
0: बरोबर. श्री विष्णूंचं
3: स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात. नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखी आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाच्या दिव्याचं आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
0: बर.
3: आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकीतोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळात वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाचं फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्या समोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो जास्वंद दिवा. हा पॉप्युलर प्रकार आहे.
0: बर.
3: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला, तर पुरुषोत्तमाला. म्हणजे आपल्या दृष्टीने, सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेकीचा नवरा.
0: बरोबर.
3: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं. आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो.
0: अधिक मास येतो,
3: त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
0: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
4: पुना गाडगिळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. सकाळचे 10:20 आणि 45 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात

सुरुवातीला पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं कट्यार काळजात घुसली या नाटकातलं वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं पद.

0: 17 मजली।
1: ओ 17 मजली, कंगराड़कर इंफ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: ओळख 17 मजली।
3: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: सांगून सांगून थकलो,
5: काय झालं?
4: नवी किट बॅग पाहिजे।
5: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
4: करेक्ट।
5: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा।

0: दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टल वर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते,
2: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: श्रोतो, हे होतं मत्स्यगंधा नाटकातील वसंत कानेटकर यांचं पद. गायलं होतं आशालता वाबगावकर यांनी. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: तुम्ही वेळात जास्त नफा. बस एका क्लिक वर कमाले हसला.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
7: जाणकार बना, सतर्क राहा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: संकल्प सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर.
0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

श्रोतेहो, उदयराज गोडबोले यांच्या स्वरातील हे पद होतं प्रल्हाद केशव अत्रे यांचं प्रीतीसंगम या नाटकासाठी. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: शाहू धर्मादा नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क: 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

0: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे
1: पुस्तके प्रश्न संच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 9922 815 978

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा। डॉक्टर देवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90 21 28 45 70।
2: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
0: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज,
0: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
3: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
4: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
3: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव।
5: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99।
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
7: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।

0: श्रोते हो, हे होतं मो ग रांगणेकर यांचं कुलवधू या नाटकातील ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं नाट्यपद. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 अव्हेन्यू
2: 1 BHK 17.25 लाख 2 BHK 24.20 लाख सर्व खर्चांसहित पार्किंग सह
1: 99 अव्हेन्यू विकास नगर सातारा 97 97 92 99 99 97 97 92 99 99
3: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
3: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट विजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेल
4: सोय. संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला YC कॉलेज समोर सातारा.
3: मोबाइल 99 60 13 59 15
4: 01 62 22 45.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
6: येवा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सोल कोकणी बांधलेली.
5: ऍट मोहितेज फिश पॉइंट विलासपूर सातारा.
6: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
7: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल,
8: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
7: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
8: रयत शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
7: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
8: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
7: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
8: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
9: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
5: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
10: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
11: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
10: आणि कपडे?
11: अगं बाई, तू राहिलेस की?
10: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
11: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
10: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
11: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.
12: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत.
13: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत. नियम व अटी लागू.
12: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
13: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध.

0: प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं केबीपी पॉलिटेक्निक सातारा 86 64 84 14 43 आणि 77 0 96 39 36.
1: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत, ईआरसीपी साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी, खर्चही खूप आहे.
2: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे यासाठी ईआरसीपी असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथं जा आणि उपचार घ्या.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
4: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
5: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोना चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: श्रोत्यो, प्रभाकर कारेकर यांनी गायलेल्या सन्यस्त खडग या नाटकातील वी दा सावरकर यांच्या या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजता आहेत.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा. अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा. शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
1: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.

0: मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
1: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व,
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा, घरपोच सेवा 788-790-68-67.
4: हे कॉंग्रॅट्स, गुड इनोव्हेटिव्ह डिझाईन, बट फॉर बीइंग द लीडिंग मॅन्युफॅक्चरर वी मस्ट ब्रिंग मोर ऍक्युरसी, मायक्रो प्रिसिजन इन आवर प्रोडक्शन.
5: येस मॅम, डेफिनेटली. याबाबत मंदार ट्रेडर्सची लेटेस्ट कटिंग टूल्स आणि मॉडर्न मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा डेमो फायनल केलेलाच आहे.
4: गुड, दे आर नंबर वन अँड ऑल ॲट वन.
1: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅब्स, टूल बिट्स, NC टूल होल्डर्स, रिव्हॉल्विंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
0: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
6: संपर्क 83-29-72-94-98.
7: आला अधिक महिना मास, सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
8: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
7: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
8: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
7: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
9: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
10: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
9: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
10: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
9: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
10: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
9: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
10: स्मार्ट क्लासरूम,
9: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
10: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
9: आजच प्रवेश निश्चित करा.
10: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
9: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
10: मोबाईल 99-60-13-59-15,
9: 021-62-22-25-45.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय पोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोती बिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रेहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: श्रोतो, गझल गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कवी योगेश यांची गझल, गायली आहे मन्ना डे यांनी.

0: श्रोते, ही होती मन्ना डे यांनी गायलेली कवी योगेश यांची गजल. गजल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये

0: जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही। जोडवय पैंजण अधिक मास महोत्सव,
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
2: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378-12-79 7378-12-79
3: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण।
2: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा।
4: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग। 4th-7th स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे।
3: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग।
4: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा। 9922-815-978

0: अशाच खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
1: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
0: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
2: अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस।
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज,
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत।
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, अडचणीच्या वेळचे सच्चे तारणहार।
4: येवा, मोत्यांचं फिश पॉइंट आपलोच असा, सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली।
0: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा।
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो।
5: साताऱ्यात घर स्वप्नवत घर, 99 Avenue,
1: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
5: 99 Avenue, विकास नगर, सातारा। 97-92-99-99, 97-92-99-99।
0: डॉक्टर देवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90-21-28-45-70।
6: आदेशवर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
7: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-68-37।

0: श्रोते ही होती मुकेश यांनी गायलेली जा निजार अख्तर यांची गजल। गजल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून।
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
3: रयत शिक्षण संस्थेचे KBP पॉलिटेक्निक सातारा, सर्व मागासवर्गीय मुलांना आणि सर्व प्रवर्गातील मुलींना संपूर्ण फी सवलत।
4: OBC आणि EBC प्रवर्गातील मुलांना 50% फी सवलत। नियम व अटी लागू।
3: अनुभवी आणि उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम,
4: बस आणि हॉस्टेलची सुविधा उपलब्ध। प्रगतीच्या उच्च शिखरावर नेणारं KBP पॉलिटेक्निक सातारा, 86 68 84 14 43 आणि 77 0 96 0 39 36।
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा. जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
3: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल. J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-6867.
4: हे कॉंग्रॅट्स, गुड इनोव्हेटिव्ह डिझाईन, बट फॉर बीइंग द लीडिंग मॅन्युफॅक्चरर वी मस्ट ब्रिंग मोर ऍक्युरसी, मायक्रो प्रिसिशन इन आवर प्रोडक्शन.
5: येस मॅम, डेफिनेटली. याबाबत मंदार ट्रेडर्सची लेटेस्ट कटिंग टूल्स आणि मॉडर्न मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा डेमो फायनल केलेलाच आहे.
4: गुड, दे आर नंबर वन अँड ऑल ॲट वन.
6: मंदार ट्रेडर्स, ड्रील्स, रीमर्स, एंड मिल्स, टॅब्स, टूल बिट्स, NC टूल होल्डर्स, रिव्हॉल्व्हिंग सेंटर्स, ऑल टाइप्स ऑफ कॅलिपर्स, मायक्रोमीटर्स, प्रेशर गेजेस, इलेक्ट्रिक मल्टीमीटर्स, स्कॅनर्स, टेस्टर्स, थर्मोमीटर्स, असे बरेच काही.
1: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा. 9822-801-804. अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट, असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
1: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
6: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
7: संपर्क 83 29 72 94 98.

श्रोतो, लता मंगेशकर आणि जगजीत सिंग यांनी गायलेल्या या गझल गीताबरोबरच गझल गायनाचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. श्रोते हो, आज आहे मंगळवार आणि ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची. आज आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपटातील काही अवीट गोडीची कर्णमधूर परंतु अनवट गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत 1937 साली प्रदर्शित झालेले प्रभात फिल्म कंपनीच्या कुंकू या अजरामर चित्रपटातील प्रसिद्ध गीत. व्ही शांताराम दिग्दर्शित या गीतातून निसर्गाचं आणि ऋतुचक्राचं अत्यंत मनोहारी आणि जिवंत वर्णन शांताराम आठवले यांनी केलंय. या गीताचे बोल निसर्गाच्या विविध रूपांना मानवी भावना आणि हालचालींची उपमा देऊन आपल्या मधुर वाणीनं सादर केलंय प्रसिद्ध बालगायिका वासंती घोरपडे यांनी. राग देशवर आधारित या गीताला संगीतसाज चढवलाय केशवराज भोळे यांनी.

0: के सौंदर्य खेले।
1: श्रोतेहो, आता ऐकूयात जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं कुंकू माझं भाग्याचं या मराठी चित्रपटातील अतिशय लोकप्रिय गीत। या गीतातून लोकसंस्कृती आणि भावनांचं सुंदर दर्शन घडवतात जयवंत कुलकर्णी, बकुळ पंडित, केशर होलावरकर आणि कांचन। प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचं स्वर्गीय संगीत या गीताला लाभलंय। या रणरणत्या उन्हानं धरती भाजून निघते, पण या तप्त मातीतूनच ही आगीसारखी लाल फुलं फुलतायत। निसर्गाच्या या किमयेचं वर्णन या गीतातून कवीनं केलंय। ऐकूयात हे गीत।

श्रोत्यो, कोकणच्या मातातील ज्येष्ठ साहित्यिक श्री ना पेंडसे लिखित कादंबरीवर आधारित गारंबीचा बापू या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहोत. या अत्यंत लोकप्रिय आणि अर्थपूर्ण गीताचे बोल लिहिले आहेत कवयित्री शांता शेळके यांनी. या गाण्यात कोकणातील निसर्गरम्य गावांचं, तिथल्या संस्कृतीचं, साध्या भोळ्या पण स्वाभिमानी माणसांच्या स्वभावाचं अतिशय सुंदर आणि जिवंत वर्णन त्यांनी केलं आहे. कोकणच्या मातीतील माणसांमधली जिव्हाळा आणि आपुलकी या गाण्यातून प्रकर्षानं जाणवते. या चित्रपटातील गीतं भास्कर चंदावरकर यांच्या सुमधुर संगीतासाठी ओळखली जातात. या सुप्रसिद्ध गीताला स्वरसाज आहे रवींद्र साठे आणि जयवंत कुलकर्णी यांचा. ऐकूयात गावा असा न माणसं अशी हे गीत.

श्रोतो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत 1953 साली गुळाचा गणपती या मराठी चित्रपटातील हे लोकप्रिय गीत आहे. निसर्ग सौंदर्य आणि सावधगिरीचा इशारा देणारं हे एक सुंदर चित्रगीत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात चालताना स्वतःला जपून जाण्याचा संदेश या गीतातून मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी ग. दि. माडगुळकर यांनी दिला आहे. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीताचे शब्द आणि चाल मनाला भुरळ पाडणारी आहे. या गीताला संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिलं असून या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि मुख्य भूमिकाही त्यांनीच केली होती. ऐकूयात केतकीच्या बनात हे गीत.

गजा उठे राहत मागे पुढे पाहत जपूनत गजा उठे राहत मागे पुढे पाहत जपून जा जपून जा गरी जपून जा कुठे नेलं ना

जपून जा गई जपून जा कुछ नहीं दिल ना।

0: श्रोत्यो, आता ऐकूयात शरद घाग यांनी शब्दबद्ध केलेलं गंध मातीला आला या चित्रपटातील प्रेमगीत. नंदू प्यारे यांच्या संगीत निर्देशनातील या गीतातून शरद घाग यांनी श्यामवर्णीय चंद्रमुखी ललनेचं वर्णन करताना तिची तुलना थेट आभाळाच्या सावलीशी केली आहे. तर तिचं सौंदर्य म्हणजे बावन कशी सोनं आहे असंही ते म्हणतात. या गीताला भारदस्त तरीही आकर्षक स्वर लाभलाय सुरेश वाडकर यांचा. ऐकूयात चंद्रमुखी तू मेघ सावळी हे गीत.
1: Mm-hmm.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून, आणि आज ऐकत आहोत काही अनवट गीतं जी खूप कमी वेळा ऐकली जातात. आता ऐकणार आहोत गाठ पडली ठकाठका या मराठी चित्रपटातील अतिशय लोकप्रिय आणि सुमधुर गीत. ग्रामीण जीवनाचं सौंदर्य आणि साधेपणा दर्शवणारं हे गीत आहे. सिद्ध हस्त लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक कवी ग. दि. माडगुळकर यांच्या उत्कृष्ट शब्दरचनेला वसंत पवार यांच्या सुमधुर संगीताची आणि लता दिदींच्या जादुई आवाजाची साथ लाभली आहे. ऐकूयात मज आवडले हे गाव, हे गाठ पडली ठकाठका या चित्रपटातील गीत.

श्रोत्यो, गुंजते सर्वांग माझे, गोड उठती झंकृती, रंगवीरे चित्रकारा हीच माझी आकृती. या गीतातून एका स्त्रीच्या कोमल भावना, सौंदर्य आणि तिच्यातील कलात्मकतेचं अतिशय सुंदर आणि संवेदनशील वर्णन गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी केले आहे. येथील शब्दरचना अत्यंत अर्थपूर्ण आणि काव्यात्मक आहेत. आशा भोसले यांच्या सुमधुर स्वरातील हे गीत 1980 दशकातील घरगंगेच्या काठी या मराठी चित्रपटातील अत्यंत भावस्पर्शी आणि काव्यमय गीत आहे.

श्रोतेहो, आशा भोसले यांनी गायलेल्या, प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या ग दि माडगुळकर यांच्या घर गंगेच्या काठी या चित्रपटातील गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात कुंकू, कुंकू माझं भाग्याचं, गारंबीचा बापू, गुळाचा गणपती, गंध मातीला आला, गाठ पडली ठकाठका या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकलीत. याबरोबरच मराठी चित्रपट संगीत समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. यानंतर 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनी जाऊन त्या चिकवड्या तेवढे उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं आहे, काळा वगैरे झालो तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी आहे तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती. आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी. आणि फक्त आईलाच नाही, शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीये?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बर का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोयस? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का? लगेच तळायला, वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बर बर ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायचे. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात?
0: ते सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू?
0: हा,
1: बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: आणि आमची नमा आत्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे, त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी, कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालंय या पापड कुरड्या वगैरेंचं, म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का? म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी

0: सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली. पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे. कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक

0: त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना. आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं आहे तर. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं. पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय,
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा एक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी. पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा, म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटत वाटत. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं? सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉप वर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी,
1: अरे ओरडून का विचारतोय? तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
0: बर.
2: आले आले. हा, मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आता संपला आणि आता मला किने सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ. खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो. आणि हा अगं, पेंड वरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
2: दादा, फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ बघ, आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा, ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
1: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
2: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
1: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
2: हे दादा,
0: आपल्याला पटत बुवा.

0: असं रुसू बाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
1: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
2: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजचं जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
0: हे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
2: काय ग?
0: अगं मुक्ता कॅम्पला जाणार आहे.
2: अच्छा.
0: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
1: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस.
0: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग?
0: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा.
0: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
1: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
0: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे, असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
1: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित, की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
0: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
1: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
0: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
1: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
0: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगते.
1: काय
0: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
1: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
0: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
1: थांब थांब थांब थांब, एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वर जाऊ दे रे, तिला एकूण आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
0: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यास हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
1: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
0: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
1: तसे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या पापड्या, काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
2: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणारे रोहित?
1: म्हणजे आता तू सांगत असशील तर
2: मग तू ते ताक घुसळ, मी जिरे पूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
0: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
1: ए बाई हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल मला.
0: दादा मी काही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
2: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली प्रगती झाली.
1: आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
0: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चाल.

0: म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले, खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
1: वा वा, बालकविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित, मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत. आता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणून.
2: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेन असा होतो, जीप जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
0: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन तीन आहेत, पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
2: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
0: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो आणे दो, चला उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे, भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
0: छोटेसे बहीण भाऊ, उद्याला मोठाले होऊ,
2: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आता फक्त पोट भर झुंडेकार द्या.
2: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती.
1: अरे
2: म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणते. ढेकार.
1: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
2: वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा बघाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
1: हो हो,
2: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
1: चला करा आता सुरुवात जेवायला.
2: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
0: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
1: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
2: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
0: खुदुक खुदुक.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले MA केलेला आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून BEd स्पेशल मुलांचा, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, तिथे त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याने आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया खताळ म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून त्यांनी इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली, पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BEd केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा. आणि आता आम्ही तिघी मिळून आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
0: बरं.
1: हा. या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात, म्हणताना नुसतं टीचर असं
0: नाही म्हणत.
1: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात, आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळेजण. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई असं असतं.
0: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते, तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
1: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत

0: लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे साडेतीन वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं,
0: अशी दोन मुलं आलेली आहेत की जी अगदी साडेतीन वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं,
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं तर एक असतं 10 वर्षांचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तो एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं,
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहेत.
1: बरं,
0: आणि आतापर्यंत माझ्याकडे आता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं,
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. थोडा डिफरन्स असतो तसा.
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत,
1: हो,
0: पण कशा आहेत, आयडीची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं,
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडीकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा. आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती, ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या म्हणाले. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे, आहेत पण म्हणे सगळ्या या आयडीच्या मुलांच्या आहेत, तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा येतो, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारण आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखादा कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगत आहे, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या UV रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे.

0: की नाही ते कळतं
1: अवयवांची.
0: अजून सुद्धा आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं. म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला.
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो.
1: होय,
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं. आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप कानात चोचतं किंवा काय, मग ते सारखं काढून टाकतात. मग ते आधी लावायची, ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पालक सांगतात की ताई ओरडतील, शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते. मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो, की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय. त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर. मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय.
1: त्यांना सवयच नाही ना?
0: नाही, सवयच नसते. मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा. त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा. तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा. मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेवल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेवल, म्हणजे फक्त त्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यात सुद्धा आम्हाला बरं वाटतं. अरे बापरे, आणि आवाज आला पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघ हा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपू आहे ह्याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते. मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या. डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रे मध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव. का तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड. म्हणजे काय, पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो. आधी फळ्यावर सगळं, आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसिबल असली पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना. श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात. ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट फायद्याचं असतं, बाकी ज्यांना फायद्याचं नसतं ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्यानंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलं, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं गरजेचं,
0: ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांट असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू आवाज वाढवला जातो, मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण

0: द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की
0: वाटत असतं
1: साठी हे असावं
0: वाटत असतं. पण आता आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याच होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला
1: ती भीती असेल
0: का, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना ते भाषेचं ज्ञान देतो. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना अरे अ बोलतो तो अ कसा बोलला, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्या गळ्यात हे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला, हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो. मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं, त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात. मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं. आम्ही पण त्यांना कुणाने सांगतो ह्या ह्या ताईंना बोलो, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाहीतर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे
0: त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो काय वापरतो हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो पहिला, त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला, तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे, तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय होऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डनमध्ये खेळायला नेतो, जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात, आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभं राहतो, सांगतो काय झालं रे, अहो नाही मॅडम हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का? त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधीर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो, आम्ही रॅली काढतो की लोकांना

0: एक पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना, तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीये. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही, त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन घेते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतात की नाही अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं.
0: जास्त करून आईनी जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो,
0: खूप वेळ जातो. मग काय होतं ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात, मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची, त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटत बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वी झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही?
0: नाही, आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्डवर चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेतो ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाले तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान तिथे करायला लागला, तो कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, त्या तिथे त्या मुलाची 2 चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली. ते आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज तुम्ही भेटायला या बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातले कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटतं. आज एवढी वर्ष झालेली आहे तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्या आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं

0: त्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता?
1: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतं आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
0: बरं,
1: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
0: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
1: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले ना, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट्स हे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 घेणार चालेल म्हणे, 9 सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान, त्यांना कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांच्या त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो, आम्ही लॅपटॉप वरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
0: बरं,
1: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं, ती मुलं आली, त्यांना सांगितलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं, तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
0: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केले, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
1: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय, आमची सगळी भाडे तत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःचं काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते, म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याचे या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
0: बरं,
1: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात, मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणा, कधी असे छोटे छोटे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
0: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
1: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन, हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशीने सोडलं नाही, नाही मी ह्या मुलाला सांभाळीन. पण त्यांना तो खर्च झेपणार नव्हता, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते, पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे आणि अजूनही करतात, की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते, म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही, त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मुलं आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी, त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत अजूनही.

0: मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना अडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या ह्यानी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे, तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला,
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगवेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूरला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं. आता
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा। तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली। या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते। क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला। क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात। तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले।
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल।

असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळपेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आंबा समुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं, त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे, तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना ताप,
अशक्तपणा, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय

योग्य मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीजीसीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धरमशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धी साठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई

महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे. त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12 दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्रं, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल.
नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14

बाकी चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर.

कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: की सहेली।
1: कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक।

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याचवेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती. लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झालीय. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं. प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय, इमोशनली मॅच्युअर राहायचंय आणि फिजिकली फिट राहायचंय, आणि याच सोबत सोशल मीडियावर ऍक्टिव्हही राहायचंय. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिप बद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं.

अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिप बद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतं. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडेंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कम्पॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कम्पॅरिझन मर्यादित असायचं पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे होत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशन बद्दल विचार करतो पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचर बद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडेंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीव्हमेंटची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ, प्रयोग करण्याची वेळ, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाउट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्युज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिप मध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचर बद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये. आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझेस आहेत, रॉंग टर्न्सही आहेत. आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे, पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे, पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला

हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाईमलाईन ही फिक्स्ड नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील, पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीव्हमेंट्स नाही, तर ते छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे, पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय, आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील, पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही, तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टीमध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

श्रोते हो, आताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह सोलर सेल मॉड्यूल इग्नॉट वेफर्स पॅनल इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केला आहे, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळे जनतेचं कंबरडं मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता.

0: याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kHz वर.
2: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर

0: वाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
1: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
4: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
5: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
6: काहो दानबारा.
7: हा काय बाई.
6: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
7: हा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवून.
6: ज्ञानबा, अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
7: हा बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यासनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
6: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
7: असं होय.
8: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण.

0: भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदे तज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात? तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते AI सुद्धा वापर करतात. म्हणजे AI टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं. म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत,

0: कशाला रिॲक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. मग लालच द्यायचा असेल तर काय म्हणतील, 10,000 गुंतवा 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचं असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: अगं सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो म्हणजे ज्याकडनी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळ्या डिटेल्स किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे, तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे किंवा ऑफिसला कसं चाललोय, तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवलं तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाचे कमेंट केले जातात आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न. पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवीत?
0: बघा सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं, लहान मुलं जे असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास, 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जे

0: हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव सायबर क्राईम .gov.in आहे. मी रिपीट करतो, सायबर क्राईम .gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर OTP वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो, तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट, जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाहीये तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही, आता हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो, तर तुम्ही तिकडेही जाऊन हे कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले, सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो, तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईलवरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाईल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा, मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइडची पॅकेज फाईल्स असतात. हा APK फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो किंवा त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा, आयपॅडचा, संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो, साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर, पासवर्ड, पिन वगैरे सेव्ह केलेले असतात, तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क, म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा, आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला, किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED काय नोटीस आली आहे का वगैरे, काही असं जे डिटेल्स त्यांना माहित असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे ते दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. जुनिया वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता, पण तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्याने समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे, मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या, मी तुमचं हे भलं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या, मी तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजा याचा हा फ्रॉड असू. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती, खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते.
2: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ

0: ज्येष्ठ शके 1948 दिनांक 26 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. करा वृक्षांवर माया, मिळेल थंडगार छाया. सुविचार पुन्हा एकदा. करा वृक्षांवर माया, मिळेल थंडगार छाया. कार्यक्रमात आता यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत सुप्रिया जाधव, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, प्रकल्प संचालक, आत्मा विभाग सातारा यांची बियाणे आणि बियाण्यांचे प्रकार याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनी, खरीपाची सुरुवात झाली, त्यामुळे आपली मोठ्या प्रमाणात कामांची लगबग सुरू झालेली आहे. कुठल्या शेतामध्ये कुठलं पीक पेरायचं, बियाण्यांची खरेदी कशी करायची, सोयाबीन करायचं तर त्याचं वाण कुठलं निवडायचं, भुईमुग आहे तर त्याचं वाण कुठलं करायचं, भाजीपाला पिकं कुठली कुठली करायची, अशी बरीचशी कामं, पूर्व मशागत, अशी बरीचशी कामं आता सध्या आपली सुरू झालेली असतीलच. पण कुठलंही काम करत असताना त्याचा सुरुवातीला अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या सातारा जिल्ह्यातला बराचसा शेतकरी वर्ग हा बीजोत्पादनामध्ये सुद्धा उतरलेला आहे, उत्पादनाच्या दृष्टीनं सुद्धा पीक घेताना दिसतो आहे. परंतु आपल्याला जर असं काही करायचं असेल आणि आपल्याला कच्च्या मालापासून चांगला माल तयार करायचा असेल आणि विक्री व्यवस्था सुधारायची असेल तर आपल्याला बरेचसे बदल करणं गरजेचं आहे. मुळात बियाणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे बियाण्यांचे प्रकार कुठले आहेत आणि आपल्याला भविष्यामध्ये काय म्हणून ते बियाणं विकायचं आहे किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे, त्यासाठी बियाण्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत, त्याच्यावर बीजप्रक्रिया कशी केली पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती आत्ताच आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे बियाणं, बियाण्यांचे प्रकार आणि रासायनिक जैविक खतं किंवा औषधं वापरत असताना काय काळजी घेतली पाहिजे, भविष्यात जर आपण बीजोत्पादनामध्ये उतरलो तर बीज दर ठरवताना कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण आपल्या मुलाखतीच्या अंतर्गत करून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्रकल्प संचालक आत्मा विभाग कार्यालय सातारा येथील सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुप्रिया जाधव मॅडम. जाधव मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार
1: जाधव मॅडम. मुळात बियाणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. शेती करायची असेल, पीक घ्यायचं असेल, हंगाम साधायचा असेल तर बियाणं अतिशय गरजेचं आहे. कुठलंही पीक घ्यायचं असेल तर बियाणं म्हणजे नेमकं काय आहे याविषयी सुरुवातीला काय सांगाल?
2: बियाणं म्हणजे वनस्पतीचा पुनरुत्पत्त भाग असतो ज्याच्यामध्ये नवीन रोपं तयार करण्याची क्षमता असते. म्हणजे एक निसर्गाने एक छोटं पॅकेट दिलेलं आहे आपल्याला, ज्यामध्ये आपण सुप्त अवस्थेत असलेला गर्भ म्हणजे छोटं रोप आहे त्याला वाढवण्यासाठी जो अन्न पुरवठा केला जातो त्याला बियाणे आपण असं म्हणतो. तर बियाणं म्हणजे बियाण्याची निवड करणं जास्त खूप महत्वाचं आहे. कारण की जर बियाणं जर चांगलं आपलं उत्तम दर्जाचं असेल तरच आपल्याला पीक चांगल्या दर्जाचं येऊ शकतं.
1: बरोबर.
2: म्हणून आपण बियाणं निवडताना पण काळजी घेणं गरजेचं आहे. बियाणं निवडताना आपण चांगल्या प्रतीचे बियाणं निवडायचे जेणेकरून आपलं जे हवामान आहे, जमीन आहे, त्यानुसार आपण बियाणांची निवड करायची. कारण की हंगामानुसार हवामान बदलत जातं, मग त्यानुसार जर बियाण्याची निवड केली तर आपली बियाण्याची उगवण क्षमता पण चांगली होते.
1: खरंय खरंय. बियाण्यांची निवड सुद्धा अतिशय महत्व आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्यामुळे बी हे अतिशय महत्वाचं आहे. कारण भविष्यात त्याच्यातून आपल्याला आर्थिक फायदा हा होणार आहे. म्हणजे हे बियाणं निवडताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे, त्याच पद्धतीनं बियाण्यांचे प्रकार लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आपल्याला नेमकं काय करायचंय, त्या बियाण्यांपासून काय उत्पादित करणार आहोत, कशासाठी उत्पादित करणार आहोत, हे टार्गेट शेतकऱ्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे बियाण्यांचे प्रकार कुठले कुठले पडतात आणि त्याचे फायदे काय काय याविषयी काय सांगा?
2: बियाण्यांचे आपण एकूण चार प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला तर पैदास कर बियाणे, हे बियाणं आहे हे शास्त्रज्ञांच्या म्हणजे अतिशय काळजीपूर्वक म्हणजे कृषी विभाग आहे त्यांनी तयार केलेले शुद्ध प्रतीचे बियाणे असते. या बियाण्यांवर पिवळ्या कलरचा टॅग असतो आणि बियाणं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसते. तर हे बियाणं फक्त जे केवीके आहे आणि म्हणजे शासकीय जे मान्यता प्राप्त लॅब आहे त्याच्यामध्येच फक्त हे उपलब्ध होऊ शकतं. दुसरं आहे पायाभूत बियाणे, हे पैदासकर बियाण्यांपासून तयार केलं जातं आणि ह्या बियाण्यांचा म्हणजे ह्या बियाणं खरेदी करताना याच्या ह्या पांढरा टॅग असतो आणि हे प्रमाणित बियाणे तयार करून म्हणजे प्रमाणित बियाणे म्हणून तयार करण्यात येते, म्हणून त्याला पायाभूत आपण बियाणं म्हणतो. त्याच्यानंतर प्रमाणित बियाणं आहे, तर हे सर्टिफाईड सीड म्हणजे जे पायाभूत बियाण्यांपासून तयार केले जाते. तर ह्या बियाणांचा बियाणे खरेदी करताना आपण निळ्या रंगाचा टॅग आहे हे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी विकले जाते. म्हणजे शेतकऱ्यांना जो पेरण्यासाठी उपयोग होतो त्याच्यासाठी ह्या निळ्या रंगाच्या टॅगची त्यांनी पाहणी करूनच खरेदी करावं. आणि चौथा प्रकार आहे सत्यप्रत बियाणे, हे बियाणे उत्पादनाद्वारे म्हणजे थेट बाजारपेठ आहे, बाजारपेठात जे विक्री उपलब्ध करून दिले जाते त्यावर हिरव्या कलरचा रंगाचा टॅग असतो, तर तो टॅग बघूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करणं जास्त गरजेचं आहे.
1: बरोबर. म्हणजे शेतकरी वापरताना प्रमाणित आणि सत्यप्रत ही दोन बियाणं वापरू शकतात आणि प्रमाण

0: बियाणं असेल तर त्याचा खरेदी करताना त्याचा निळ्या रंगाचा टॅग असतो आणि सत्यप्रद जे बियाणं आहे त्याचा हिरव्या रंगाचा टॅग असतो. म्हणजे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅडम, आता आपण आपल्या बियाण्यांच्या प्रकाराविषयी बोललो की जे बियाण्याचे प्रकार हे गुणवत्तेनुसार असतात, याच्या व्यतिरिक्त काही बियाण्यांचे प्रकार आहेत का की ज्याचा वापर शेतकरी बंधू करतात?
1: हो, आहेत ना. बियाण्यांच्या प्रकारानुसार दोन प्रकार आहेत अजून. त्याच्यामध्ये पारंपरिक आणि देशी बियाणं आहे. आणि त्या पारंपरिक आणि देशी बियाणं म्हणजे पिढ्यानपिढ्या जतन केलेली जे बियाणं आहे त्या बियाण्यांपासून पुन्हा गुणवत्तेचे म्हणजे बियाणे तयार करता येते आपल्याला. म्हणजे ते पिढ्यानपिढ्या आपण पूर्वी जसं जे बियाणं होतं ते पूर्वी जसं जतन करून ठेवायचं आणि त्या जतन केल्यानंतर मग आपण
0: पुन्हा
1: त्याचा वापर करायचा. त्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीचा बियाण्यांचा वापर करायचा. आणि संकरित बियाणे म्हणजे संकरित बियाणे त्याच्यामधलं आहे, त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या चांगल्या संकरित वाण आहेत ते एकत्रित करून त्यापासून तयार केले जाते. त्यामुळे उत्पादन जास्त भेटते. परंतु म्हणजे पिकांपासून तयार केलेले जे धान्य आहे ते पुढील वर्षी जर वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये थोडीफार घट होते. म्हणजे जर दोन यांचं संकरित करून त्याचा वापर केलेला असतो दरवर्षी संकरित बियाणे नवीनच खरेदी करावा आपण, दरवर्षी तेच वापरू नये. म्हणजे जर आपण या वर्षी वापरलं तर पुढच्या वर्षी
0: तेच बियाणे
1: वापरू नये. त्यासाठी आपण नवीन बियाणांचा वापर करावा म्हणजे त्याच्या उत्पादनामध्ये घट होत नाही आणि चांगले उत्पादन येते. त्याच्यामध्ये आपण बघूया जनुकीय म्हणजे सुधारित बियाणं आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे हे बियाणं आहे ना विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातं. म्हणजे बियाणांच्या जनुकात जे डीएनए आहे त्याच्यामध्ये जे बदल केले जातात ना त्यामुळे रोगांचा आणि कीटकांची जी पीक नैसर्गिक प्रतिकार क्षमता आहे ना ते वाढते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर घेतलं ना तर कापूस, जर या जनुकीय सुधारित बियाणं आहे ना याच्यामध्ये जर वापर केला तर कापूस बियाण्यावर सगळ्यात जास्त याची प्रक्रिया केली जाते. त्याच्यानंतर आपण मध्ये अजून एक प्रकार बघणार आहोत, त्याच्यामध्ये वनस्पती शास्त्रानुसार रचनेनुसार त्याचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये एक आहे एक बीज प्रति बियाणे, म्हणजे कुठले ज्या बियाण्यांचे दोन भाग समान होत नाहीत. म्हणजे कुठलं आपलं गहू आहे, त्याच्यानंतर मका आहे, भात आहे, त्याच्यानंतर बाजरी आहे, ज्या बियाण्यांचे ज्वारी हे एकदल बियाणं आहे त्याच्यामुळे त्याचे काही दोन भाग होऊ शकत नाही. आणि द्विजपत्री बियाणं म्हणजे ज्यामध्ये आपण सहज दोन भाग घेऊ शकतो. त्याच्यानंतर उदाहरणार्थ कोणते हरभरा आहे, तूर आहे, शेंगदाणा आहे, आंबा आहे, म्हणजे फळांमध्ये कडधान्य युक्त आहेत, याच्यामध्ये आपण सरस घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये जर आपण हे तीन प्रकार बघितले कुठले कुठले बियाण्यांच्या गुणवत्तेनुसार कुठला आहे, त्याच्याने शेती उत्पन्नाच्या पैदाशानुसार कुठले टप्पे आहेत, त्याच्यानंतर वनस्पती शास्त्रज्ञाच्या रचनेनुसार कुठले प्रकार आहेत, तर याच्यामध्ये ह्या गोष्टींची निवड करणं जास्त
0: गरजेचं आहे. मॅडम, आतापर्यंत आपण सांगितलं की पैदासकार, पायाभूत, प्रमाणित आणि सत्यप्रद बियाणं म्हणजे नेमकं काय, गुणवत्तेनुसार बियाणं काय, वनस्पती शास्त्रानुसार त्याच्या शरीर रचनेनुसार बियाण्यांचे प्रकार कुठले आहेत. पण हे शेतीमध्ये वापरत असताना या बियाण्यांची निवड करत असताना काय काळजी घेणं अपेक्षित आहे किंवा कशी निवड असणं अपेक्षित आहे याविषयी काय सांगाल?
1: आता बियाण्यांची निवड, आपण बियाण्यांची जी निवड आहे ना त्याच्यामध्ये प्रमाणित बियाण्यांची निवड करूया. प्रमाणित बियाणे म्हणजे कसं, जे शासनमान्य असतं ते शासनमान्य सरकारी संस्था आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महाबीज आणि राष्ट्रीय महामंडळ ते अधिकृत बियाणं आहे. मग हे खरेदी करताना आपण जे बियाण्यांची जे पिशवीवर जो सर्टिफाईड किंवा फाउंडेशन जो असा शिक्का असतो आणि किंवा टॅग असतो याची आपण नेहमी खात्री करणं गरजेचं आहे. आणि दुसरं आहे आपले स्थानिक वातावरण आणि माती याचं परीक्षण करणं जास्त असतं. म्हणजे आपलं जे हवामान आहे, तापमान आहे, जमिनीचा प्रकार काळी माती आहे का रेताड आहे किंवा मुरमड आहे, ह्या अनुकूल वातावरणाची बियाणांना खूप जास्त गरज आहे. म्हणजे आपण त्याच वाणांची निवड करणं गरजेचं आहे. जसं आपला
0: जमिनीचा प्रकार आणि हवामान
1: प्रकार हवामान आणि त्यानुसार मग आपण त्या वाणाची निवड करणं जास्त गरजेचं आहे. आणि आपले स्थानिक कृषी केंद्र आहे, कृषी विज्ञान केंद्र, म्हणजे त्यांनी शिफारस केलेले बियाणं वापरले तर ते अत्युत्तम ठरू शकते. म्हणजे त्यांनी जे बियाणं वापरणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्यांची
0: बियाणे मार्गदर्शनाखाली,
1: हा, त्यांनी फाउंडेशन सर्टिफाईड केलेलं असतं. त्याच्यामध्ये त्याची उगवण क्षमता कमीत कमी 70-80% जास्त असते. त्याच्यामुळे त्यांच्या माहितीनुसार ते कृषी विज्ञान केंद्राने सर्टिफाईड केलेलं बियाणं वापरणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण पिशवीवरील म्हणजे माहिती तपासताना कशी तपासायची, म्हणजे बियाणं खरेदी करताना आपण कसं करायचं, आपल्या पिकाचं नाव काय, बियाण्याची जात कुठली, उत्पादन कंपनी कुठली, त्याच्यानंतर बॅच नंबर कुठला आहे, अंतिम तारीख काय, म्हणजे एक्सपायरी डेट आपल्याला कळायला पाहिजे का बाबा ह्या बियाण्यांची एक्सपायरी डेट किती आहे. आपण खरेदी करताना ही काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याची उगवण क्षमता काटेकोरपणे, म्हणजे आपल्याला जर ह्या गोष्टींची आपण तपासून घेतलं कभी पिशवीच्या वरील पिकाचं नाव कुठलं आहे, बियाण्याची जात कुठली, उत्पादन कंपनी कुठली, बॅच नंबर कुठला आहे, अंतिम तारीख आहे, जर ही जर आपण तपासून घेतली तर आपली उगवण क्षमताची जी तारीख आहे म्हणजे काटेकोरपणे आपण काळजी घेऊ शकतो की कसं आपलं बियाणं व्यवस्थित आहे का नाही.
0: बरोबर.
1: त्याच्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती कशी आहे, म्हणजे

0: हवामानातील बदल जरी झाले किंवा विविध रोगांना जरी बळी पडली तरी उदाहरणार्थ म्हणजे कसं कीड बुरशी म्हणजे यांना बळी पडू नये म्हणून आपण प्रतिकार करू शकणाऱ्या वाणांची निवड करावी म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला नुकसान कुठले होणार नाही म्हणजे जे आपले हवामान म्हणतो आपण त्या हवामानानुसार जर आपण त्या वाणांची निवड केली तर आपल्याला रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे नुकसान होण्यास मदत होते
1: नुकसान
0: टाळण्यास मदत होते त्याच्यानंतर त्याची उगवण क्षमता आहे म्हणजे जर आपण बियाण्यांची निवड चांगली केली तर त्याची उगवण क्षमता ही 70-75% असणे जास्त गरजेचं आहे म्हणजे असते त्याच्यानंतर पेरणीपूर्वी आपण घरच्या घरी 100% बियाण्यांची उगवण चाचणी करणे गरजेचं आहे म्हणजे उगवण चाचणी करून बघितल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपली उगवण क्षमता बियाण्यांची किती चांगली आहे म्हणजे असं जसं आपण सोयाबीनचं करतो त्याच्यानंतर ऊसाची करतो परत भुईमुगाचं करतो हरभऱ्याची करतो हे जर आपण घेतली आणि त्याची जर वाणांची निवड करून जर चाचणी केली घरच्या घरी तर आपल्याला लक्षात येतं की किती महत्वाचं आहे निवड करणं हे आणि चाचणी केल्यानंतर आपल्याला किती प्रमाणित बियाणं आहेत चांगल्या क्वालिटी
1: कशा प्रकारचं किती बियाणं वापरलं पाहिजे याचा अंदाज येऊ शकतो. मॅडम आतापर्यंत आपण असं सांगितलं की ही बियाण्यांची निवड अतिशय महत्वाची आहे ती निवड योग्य असेल तर आपल्याला चांगला फायदा होणार आहे पण मुळात रब्बीत आणि खरीपात कुठलं बियाणं निवडावं कसं निवडावं काय उद्देशानं निवडावं हे माहीत असणं गरजेचं आहे. आता खरीप सुरू होतोय खरीपाच्या दृष्टीनं काय सांगाल आणि भविष्यात जो रब्बी सुरू होणार आहे त्या रब्बीच्या नुसार कुठली बियाण्यांचे प्रकार वापरले पाहिजेत याविषयी काय सांगाल.
0: म्हणजे प्रामुख्याने आपण सातारा जिल्ह्यामध्ये जास्त पावसाचं प्रमाण असतं पावसाच्या प्रमाणावर आपण बियाण्यांची निवड करणं जास्त गरजेचं आहे. मग आपण पावसाळ्यामध्ये आपण खरीप हंगामामध्ये म्हणजे खरीप हंगाम आपला जून जुलै असतो तर या जून जुलैमध्ये आपण सोयाबीनचे कुठली व्हरायटी वापरायची तर KDS 726 फुले संगम आणि GS 325 तसेच DN 228 आणि MACS 1188 ही व्हरायटी आपण वापरणं गरजेचं आहे. तसेच आपण दुसरं वाण बघणार आहोत म्हणजे भात. प्रामुख्याने सातारामध्ये भात पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं कारण की सातारचा अर्धा भाग हा कोकण एरिया आहे म्हणजे जसं बांबळेश्वर पाटण जावळी सातारा सातारचा काही भाग हा भाताखाली जास्त क्षेत्राखाली घेतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण भातासाठी कुठली व्हरायटी वापरायची तर इंद्रायणी सह्याद्री आणि फुले समृद्धी आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी 24 हा वाण वापरला तरी चालू शकतो आपण. त्याच्यानंतर मक्यामध्ये आपण कुठला व्हरायटी वापरायची तर मक्यामध्ये आपण PAC 759 आणि BIO 9681 तसेच CP 818 ही चारा आणि दाण्यासाठी खूप उत्कृष्ट व्हरायटी आहेत जेणेकरून चारा पिकासाठी ही व्हरायटी जास्त प्रमाणात वापरली जाते. तर आपल्याकडे बाजरी पण घेतली जाते म्हणजे जसं दहीवडी आणि खटाव मान वगैरे तालुका आहे त्याच्यामध्ये आपलं बाजरीचं उत्पादन घेतलं जातं. मग जर बाजरीचं वाण वापरायचं असेल आपल्याला तर समृद्धी हा वाण हायब्रीड आहे तो हायब्रीड वाण वापरणं जास्त गरजेचं आहे आणि महाबीजकडे आपल्याकडे हा वाण अवेलेबल आहे.
1: अच्छा
0: रब्बी हंगाम आपला हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये असतो तर याच्यामध्ये आपण हे पीक आपण प्रामुख्याने घेतलं जातं. तर गव्हामध्ये आपण AI 1544 हा वाण वापरायचा त्यानंतर आपण MACS 6222 आणि शरबती हा वाण वापरायचा. तसेच आपण दुसरं पीक बघणार आहोत हरभरामध्ये आपण विशाल फुले विक्रम आणि Janki 9918 हा वाण वापरावा. तसंच ज्वारी पिकासाठी आपण फुले वसुंधा फुले चित्रा आणि मालदांडीमध्ये 35-1 असा हा वाण वापरायचा. आणि आपण रब्बीमध्ये कांदा पीक घेतो तर कांदा पिकासाठी आपण BASVANTI 780 आणि NF241 असं आर्कनिकेतन वाण आहे तर ह्या वाणाची आपण निवड करायची.
1: अच्छा
0: ही आपण खरीप आणि रब्बी वाणांसाठी निवड करून जर वाणांची निवड केली तर आपले पीक चांगले उत्तम आणि दर्जेदार येऊ शकतं.
1: अगदी खरे. आणि आता वातावरणातला बदल पाहता हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की आपल्याला कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं आहे पावसाचा कमी जास्तपणा आहे त्याचा अभ्यास करून आपल्याला पिकं घ्यायची आहे त्यामुळे त्या पद्धतीच्याच बियाण्यांची निवड करणं गरजेचं आहे. आणि कृषी विभाग किंवा KVK जे आपले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या आपण बियाण्यांची निवड करणं अपेक्षित आहे. मॅडम बियाणं खरेदी करताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे कारण मुळात खरेदीचा पण खर्च आहे तो सुद्धा जास्त मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांना करावा लागतो कारण पारंपरिक पद्धतीपेक्षा तर सध्या सुधारित पद्धतीकडे शेतकरी वळलेले आहेत. मग बियाणं खरेदी करताना काय काय काळजी घेणं अपेक्षित आहे.
0: आता बियाणं खरेदी करताना माणसाने काय करायला पाहिजे आधी जे मग असे आपण सांगितलं की जे सर्टिफाईड बियाणं आहेत तर त्याची टॅग तपासणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे आपली एक्सपायरी डेट किती आहे हे गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण म्हणजे आपल्या पिकांनी जे बीज दर आहेत ते जास्त गरजेचं आहे म्हणजे कुठले बीज दर म्हणजे भात पिकासाठी आपल्याला किती बियाणं लागतं म्हणजे एक

0: हेक्टरी
1: पेरण्याचं प्रमाण आहे,
0: पेरण्याचं प्रमाण आहे, तर ते आपल्याला किती लागतं हेक्टरी? म्हणजे हेक्टरी जर बघितलं भात पिकासाठी आपल्याला तर 40 ते 50 किलो लागतं, आणि बीज जर म्हणजे एकरी बघितलं आपल्याला तर एकरी आपल्याला 16 ते 20 किलो लागतं बियाणं. आणि तसंच गहू पिकासाठी जर बघितलं आपण तर हेक्टरी आपल्याला 100 ते 125 किलो लागतं, आणि जर एकरी बघितलं तर आपल्याला 40 ते 50 किलो बियाणं लागतं. जर आता आपण मका घेतलं उदाहरण, मकामध्ये आपल्याला 20 ते 25 किलो लागतं हेक्टरी बियाणं, आणि जर एकरी बघितलं तर आपल्याला 8 ते 10 किलो बियाणं लागतं. त्याच्यानंतर बाजरी आहे, बाजरीचं बियाणं बघितलं आपल्याला हेक्टरी तर 4 ते 5 किलो लागतं, आणि जर एकरी बघितलं तर आपल्याला 1.5 ते 2 किलो प्रमाणे लागतं. आता सोयाबीन आहे, सोयाबीन हे पीक आपल्याकडे प्रामुख्याने घेतात, जरी आपण हेक्टरी बघितलं तर आपल्याला 75 ते 80 किलो लागतं, तर आणि बीज दरामध्ये 30 ते 32 किलो लागतं, म्हणजे एकरामध्ये आपल्याला 30 ते 35 किलो लागतं. तर आपलं सगळ्यात महत्वाचं आहे बीज दर ठरवताना महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत त्या बघणं आपण जास्त गरजेचं आहे. म्हणजे बियाण्यांच्या प्रकारानुसार, म्हणजे बियाणे वजनाने कमी लागतं तर देशी किंवा पारंपरिक जेवण आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे त्यांची उगवण क्षमता म्हणजे बघणं गरजेचं आहे, त्याची बियाण्यांची उगवण क्षमता 80 ते 90% पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माती आणि अंतर, म्हणजे आपली जी माती आहे त्याच्यात पेरणीतील अंतर आणि जमिनीच्या प्रकारानुसार हे थोडंफार प्रमाणात बदलू शकतं.
1: बरोबर आहे.
0: म्हणून हे बीज दर ठरवताना किंवा ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर बीज प्रक्रिया करताना पेरणीपूर्वी बियाण्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणे जास्त गरजेचं आहे. हे बीज म्हणजे ह्या गोष्टी घेणं, म्हणजे या गोष्टींची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.
1: अगदी खरं आहे. म्हणजे बियाण्यांचा दर ठरवताना किंवा आपल्याला शेतामध्ये बी पेरताना किती किलो कुठल्या क्षेत्रासाठी आपण वापरतोय, त्याच्यासाठी त्याचं वजन किती आहे, त्याचा प्रकार कुठला आहे, त्याची बीज प्रक्रिया काय केली आहे, याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे की जेणेकरून दुबार पेरणीचं संकट आपल्याला टाळता येऊ शकतं या सर्व गोष्टींमुळे. आणि मग आता तुम्ही बीज प्रक्रियेचा उल्लेख केला, बीज प्रक्रिया ही अतिशय महत्वाची आहे. आपण एकतर बियाणं खूप मोठ्या कष्टानं खरेदी करतो, त्याच्यासाठी आपण काहीतरी भांडवल गुंतवतो, म्हणजे त्याची उगवण क्षमता सुद्धा व्यवस्थित असणं गरजेचं आहे, त्याचा फायदा मिळणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं भविष्यामध्ये जे पीक संरक्षणाच्या बाबतीत सतर्कता राखणं गरजेचं आहे ती सुद्धा अलीकडच्या काळात करणं गरजेचं आहे. मग बीज प्रक्रिया किती महत्वाचे आहे आणि त्याचे प्रकार, त्याची औषधं काय काय आहेत याविषयी काय सांगाल?
0: जे बियाण्यांचे प्रकार आहेत ते आपले दोन प्रकार आहेत, रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया.
1: बरोबर.
0: तर त्याच्यामध्ये आपण जे बुरशीजन्य रोग होतात तर त्यासाठी आपण बियाणास प्रति किलो 3 ग्रॅम थायरम आणि किंवा मॅकाझेप M45 हे चोळणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे जर कधी ही रासायनिक प्रक्रियाची बीज प्रक्रिया करताना हे करणं गरजेचं आहे. आणि जर किडींच्या नियंत्रणासाठी आपण खोडमाशी, मावा, तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी हिमॅड्रॉइड्स आणि थायमोरिन्स ही दोन बियाणं आहे ना, खोडमाशी किंवा तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी प्रतिक्रिया बियाणं चोळायचे. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या जैविक बीज प्रक्रिया, ही बीज प्रक्रिया आहे ना, ही बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांची वाढ ही झपाट्याने होते आणि जमिनीतील अन्नद्रव्य आहे त्यांना त्या पिकाला फायदा मिळवून देतं. म्हणून जीवाणू म्हणजे पिकाच्या गरजेनुसार, म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीनसाठी आपण रायझोबियम आणि स्पोरोबियम करणारे जीवाणू आहे म्हणजे PSB यांच्या प्रतिकूल बियाणास आपण 25 ग्रॅम 10 मिली औषध गोळ्याच्या पाण्यातून मिसळून ही याची बीज प्रक्रिया करावी, म्हणजे जेणेकरून या वाणांची आपली चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.
1: अगदी खरं आहे. म्हणजे बियाणं तर महत्वाचं आहे, बियाण्यांची निवड तर महत्वाची आहे, पण भविष्याच्या दृष्टीनं या पीक संरक्षणाच्या बाबतीत आत्ताच सतर्कता राखून बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
0: हा म्हणजे बीज प्रक्रियेचं आपण करताना ना रासायनिक आणि जैविक प्रक्रिया करताना सर्वात आधी बियाण्यांना आपण रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया करायची, त्याच्यानंतर औषधं लावल्यानंतर बियाणे सावलीत आपण 30 ते 40 मिनिटाला सुकवून ठेवायचं, त्याच्यानंतर बियाणं सुकवल्यानंतर लगेच आपण जैविक जीवन संवर्धनाची, म्हणजे उदाहरणार्थ रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा आहे याची प्रक्रिया करायची, म्हणजे ती सावली सुकवून ठेवली त्याची त्याच दिवशी पेरणी, म्हणजे ज्या दिवशी आपण बियाण्यांना बीज प्रक्रिया करेन त्याच दिवशी आपण पेरणी करावी, ही काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जेव्हा बीज प्रक्रिया करताना जर म्हणजे रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करताना ही कधी एकत्र करायची नाही, हे दोन्ही जर करायचे असेल तर या प्रक्रियेनंतर किमान 2 तासाने अंतर ठेवायचं, म्हणजे त्याचं 2 तासाचं अंतर आहे ते ठेवलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करतो त्या बियाण्यांमध्ये 2 तासाचं अंतर ठेवणं जास्त गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आणि आपण बियाण्यांना म्हणजे बियाणा बीज प्रक्रिया करताना ना औषध लावताना, म्हणजे आपण जेव्हा हाताला रबरी हातमोजे लावणे गरजेचं आहे, म्हणजे बियाण्यांचं आवरण तर फुलं घासलं जाणार नाही, म्हणजे त्याच्यावर बियाण्यांचं नुकसान होणार नाही.
1: बरोबर.
0: याची काळजी घेणं आपण जास्त गरजेचं आहे.
1: बरोबर. शेतकऱ्यांना आव्हान काय कराल?
0: शेतकऱ्यांना एवढं सांगेल की मी की आपण जर आपलं उत्पादन चांगलं असेल, चांगलं मिळावं आणि आपलं दर आपल्याला चांगलं भेटावं, तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा वाणाची निवड चांगली करावी.

0: ची निवड केल्यानंतर आपल्याला चांगलं भरघोस उत्पादन भेटेल आणि भरघोस उत्पादन भेटल्यानंतर त्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये पण बाजारपेठ चांगला भाव मिळू शकतो. म्हणजे जसं ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड चा माल आपला आहे तर त्याप्रमाणे आपण निवड करून त्याची विक्री करावी आणि जेणेकरून म्हणजे त्याला हमी भाव चांगला भेटल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पादन जास्त भेटतं आणि नफा जास्त मिळतो.
1: अगदी खरं आहे. म्हणजे शेतकरी बंधूंनी मुळात बियाण्यांचे प्रकार आहेत ते गुणवत्तेनुसार कुठले आहेत आणि निर्मितीनुसार कुठले आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला भविष्यात बीजोत्पादन घ्यायचंय का आपण उत्पादनासाठी पीक घेणार आहोत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. उत्पादनासाठी घेणार आहोत तर कुठली बियाणं वापरली पाहिजेत किंवा आपण बीजोत्पादनासाठी घेणार आहोत तर कुठली बियाणं वापरली पाहिजेत त्यानुसार बीज प्रक्रिया कशी केली पाहिजे किंवा बियाणं खरेदी करताना काय काय काळजी घेणं गरजेचं आहे याचा अभ्यास आता सध्याच्या काळात करणं गरजेचं आहे. कारण शेती आणि वनस्पतीच्या वाढीसाठी बियाणं हा मुख्य पाया आहे. त्यामुळे हा पाया जर मजबूत असेल तर भविष्यात आपल्याला एक चांगली शेतीतून उत्पादन आणि चांगला फायदा होणार आहे. नक्कीच मॅडम या माहितीचा आपल्या शेतकरी बंधूंना उपयोग होईल. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.
2: आताच आपण तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत बियाणे आणि बियाण्यांचे प्रकार याविषयी सुप्रिया जाधव सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक आत्मा विभाग सातारा यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्याचं हवामान बघता आपल्याला पावसाचं प्रमाण यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा कमी सांगितलेलं आहे. अल निनो या चक्रीवादळाची शक्यता सुद्धा सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याचा परिणाम हा आपल्या शेतीवर होऊ शकतो. आणि आता खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर आपण आहे आणि खरीप हंगाम जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं साधायचा असेल तर आपल्याला पूर्वतयारी खूप महत्वाची आहे. आता ही पूर्वतयारी करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की ज्या योगे खरीप हंगाम आपल्याला चांगल्या पद्धतीनं साधता येईल, कोणकोणत्या पद्धतीची तयारी आपण आता करू शकतो आणि कशा पद्धतीनं केली पाहिजे या सगळ्याची चर्चा आपण कृषीवाणीच्या सगळ्या भागांमध्ये करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे आलेले आहेत आणि त्यांच्याकडून कृषीवाणीच्या सगळ्या भागामध्ये बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे याच्याविषयीची माहिती करून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्ते
2: मॅडम. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला आहे आणि हवामान जे आहे बदलत आहे, अल्निनोचा शक्यता पण आहे किंवा पावसाचं प्रमाण यावर्षी कमी आहे असं बोललं जातंय, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण खरीपाची पूर्वतयारी करताना कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, सुरुवातीला काय सांगा?
3: तुम्ही अगदी बरोबर सांगितलंय. चालू वर्षामध्ये अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचं प्रमाण हे कमी असण्याची शक्यता आहे, परंतु ते अगदी पाऊस सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात असेल, मध्यंतरी असेल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल हे आता सांगता येणं अवघड आहे. तरी सुद्धा त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी ही खरीपाची पूर्वतयारी करणं ही खूप गरजेचं आहे की जेणेकरून भविष्यात आपल्या पूर्ण खरीपाच्या हंगामामध्ये आपल्याला कोणताही त्रास होणार नाही याची जर काळजी आपण आता चालू या एक दोन महिन्यात घेतली तर त्याचा निश्चितच फायदा प्रत्येक शेतकरी वर्गाला होणार आहे.
2: तयारी करताना पहिल्यांदा मुद्दा येतो तो पूर्व मशागतीचा, कशा पद्धतीने ही पूर्व मशागत केली पाहिजे?
3: बरोबर आहे. तुम्ही आता पेरणीपूर्वी सगळ्यात महत्वाचा टप्पा जो शेतकऱ्यांचा असतो तो पूर्व मशागतच आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे जमिनीची सुपीकता. बरोबर आहे ना. तर ते एक तर आपल्याला ते समजलं पाहिजे की ही सुपीकता आपली कमी आहे किंवा काय त्याच्या मागे कारणं असली पाहिजेत की का कमी होती आणि मग ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर अगदी कमी झाल्याची लक्षणं कोणती आहेत? तर जमीन अगदी टणक अशी बनते. बरोबर. त्याच्यानंतर पाण्याचा निचरा आहे तो समाधानकारकरित्या अजिबात होत नाही. विविध अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवायला लागते. खतांचा वापर वाढवून सुद्धा अपेक्षित निश्चित एवढं उत्पादन त्या शेतकऱ्याला मिळत नाही. जमिनीतले आवश्यक जे जीवाणू आहेत किंवा गांडूळ आपण म्हणतो त्याचं प्रमाण अतिशय नगण्य कमी झालेलं आपल्याला शेतकऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या ऑब्झर्वेशनमध्ये ते दिसून येतं. मुळांच्या वाढीवर सुद्धा त्याचा विपरीत असा परिणाम आपल्याला जाणवून येतो. आणि मग मशागत करताना काय होतं, आपल्याला मागच्या वर्षीपेक्षा तुलनेनं यावर्षी जास्त अधिक श्रम करायला लागतं. बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं,

0: जमिनीत अतिपण खतांचा वापर किंवा पाणी वारंवार देण्यामुळे क्षारांचं प्रमाण जास्त वाढून जमिनी नापीक बनायला सुरुवात होतात. बरोबर, जमिनीचा सामूहिक प्रतिकूल म्हणजे 6 पेक्षा कमी असला पाहिजे, किंवा मग तो काय होतो की याच्यामुळे 8.5 त्याच्यापेक्षा जास्त होतो, आणि मग या सगळ्याचा परिणाम एकत्रित होऊन तो पिकाच्या उत्पादनामध्ये घट याचा शेवट असा होतो. म्हणजेच काय होतं की उत्पादनाच्या खर्चात वाढ होते.
1: म्हणजेच अशा पद्धतीनं जर जमिनीची सुपीकता कमी होत असेल तर ती सुपीकता कशी वाढवता येईल याच्यावर भर देणं खूप महत्वाचं आहे.
0: हो,
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंना कृषी वाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं.

0: किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून ग्राहक क्षेपित करतो.
1: दुसरा भाग निर्देशन दीनानाथ का है.